वंदन हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी. 5:36 झालेली आहेत. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आपण येऊन पोहोचलेलो आहोत आणि वेळ झाली आहे एक छानशी कथा ऐकण्याची. कथेचं नावच आहे मुळात पूर्वसंचित आणि प्रारब्ध. संत जनाबाई एक दिवस आपल्या पतीस जेवायला वाढत होत्या. पहिला घास घेताच पतीनं तावातावानं जनाबाईला मारायला सुरुवात केली. भाजीत मीठ का नाही बरं? तिला हुंका फुटला. विठ्ठल समोर उभा राहिला. ती विठ्ठलाला म्हणाली की विठ्ठला, तू इथे असताना सुद्धा तुझ्या भक्ताला अशा परिस्थितीतून का जावं लागतंय? विठ्ठलानं स्मित हास्य केलं आणि जनीच्या डोक्यावर हात ठेवला. जनीला तिच्या पूर्वजन्माचं स्मरण झालं आणि तो क्षण तिच्या डोळ्यासमोर आला. पूर्वजन्मात ती राजकन्या होती आणि गायीसमोर तिनं घास ठेवला. गायीनं ते खाण्यास नकार दिला तेव्हा जनीनं गायीच्या अंगावर वळ उठवले होते, पण तरीही गायीनं ते खाण्यास नकारच दिला. विठ्ठलानं जनीच्या डोक्यावर हात उचलला तशी जनी भानावर आली. विठ्ठल जनीला म्हणाला की पूर्वसंचित आणि कर्मफळ कुणालाही चुकलेलं नाही, हे सगळं भोगूनच या भवसागरातून जावं लागतं. तुझी भक्ती या जन्मातली आहे तेव्हा तू पूर्वसंचित या जन्मी फेडूनच माझ्या चरणी चिरंतन समाधीन विलीन होशील. थोडक्यात काय तर त्याचं तसं माझं असं का यासाठी रडण्यापेक्षा कर्मभोगाची पातळी आपण निश्चित केली पाहिजे. चांगलं कर्म करूनसुद्धा जर उत्तर मिळत नसेल तर या संत जनाबाईंच्या कथेतनं अगदी आपल्याला समर्पक उत्तर मिळालं नाही का? चांगलं कर्म करणं सोडायचं नाही आहे, कारण हेच आपल्या जन्माचं ध्येय असलं पाहिजे. संत तुकाराम महाराज म्हणतात, आपणाची तारी आपणाची मारी, आपणाची उद्धारी आपण आया.

वंदन हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी, आणि आपण आज एकंदरीतच मनाची शांती किंवा मनाचं सौंदर्य किती महत्वाचं आहे याविषयी बोलत आहोत. आणि थोडक्यात काय, तर आपलं जे रूप असतं की नाही तेच आपल्याशी संवाद करत असतं आणि तेच इतरांशी सुद्धा बोलत असतं, बरं का. म्हणजे या माणसाजवळ आत्मसन्मान आहे, हा महत्वाचा माणूस आहे, त्याच्याशी अशाच पद्धतीनं वागा असं जर तुमचं रूप सांगणार असेल तर खात्री करून घेतलीच पाहिजे, नाही का. म्हणजे लोकांच्या दृष्टीने तुम्ही चांगलं दिसायला हवंच आहे, पण त्याहूनही महत्त्वाचं तुमच्या स्वतःसाठी तुम्ही चांगलं दिसणं फार आवश्यक आहे. आपण सुंदर दिसण्यासाठी किंवा चांगलं दिसण्यासाठी थोडेफार प्रयत्न करत असतोच, पण हे चांगलं दिसणं स्वतःसाठी असावं, दुसऱ्यासाठी नाही. कारण तुम्ही जे आहात असं तुम्हाला वाटत असतं तसेच तुम्ही असता, म्हणजे तुमचं दृश्य स्वरूप तुम्हाला कमीपणाची भावना देत असेल तर तुम्ही कमी आहात का. तुम्हाला खुजेपणा जाणवत असेल तर तुम्ही खुजे असता का. त्यामुळे शक्य तितकं चांगलं दिसलं म्हणजे आपोआपच आपले आचार आणि विचारसुद्धा चांगले होतात. हे झालं बाह्य स्वरूप, बरोबर. पण तुमचं कामसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आता कामाबद्दलच्या मनोभूमिकेविषयी एक छोटीशी कथा आहे, बरं का, तीन गवंड्यांची. तिन्ही गवंड्यांना एकच प्रश्न विचारला होता की तू काय करतो आहेस, ओके. आणि या एकाच प्रश्नाचं उत्तर ह्या तिघाही जणांनी वेगवेगळं दिलं. पहिला म्हणाला

की मी विटा रचतोय, दुसरा म्हणाला की मी तासाला अमुक अमुक पैसे देणारं काम करतो आहे, तर तिसरा गवंडी म्हणाला मी जगातली सर्वोत्तम इमारत बांधत आहे. या तीनही गवंड्यांचं पुढच्या आयुष्यात काय झालंय तर बघा ना. म्हणजे शक्यता अशी आहे की पहिली दोघं आयुष्यभर गवंड्यांचंच काम करत राहिली असली पाहिजेत आणि त्यांच्याकडे दीर्घदृष्टीचा दूरदृष्टीचा अभाव जाणवतो. उलट तिसऱ्या गवंड्याने दूरदृष्टिकोनातनंच उत्तर दिलं असल्यानं तो निश्चितच त्याच्या क्षेत्रामध्ये पुढं गेला असेल, मोठाही बनला असेल. नेमकं बघा ना, एक सुंदर असं इंग्लिश कोट आहे की वेन यू फील दॅट ऑल पीपल अराउंड यू आर गुड देन ओनली यू विल बी रिअली अ व्हेरी गुड पर्सन. मग करायचं काय, प्रयत्न चांगले बनायचे आहेत, चांगलं दिसायचं आहे, अर्थातच आपण सगळ्यांसाठी गुड पर्सन बनलंच पाहिजे असं माझं तरी प्रामाणिक मत आहे. कारण जेव्हा आपण हा विचार करणार आहोत की बाबा माझ्या सभोवताली खूप सगळं छान होतंय, चांगलं होतंय, तेव्हाच आपणसुद्धा इतरांना चांगलेच दिसणार आहोत, एक गुड पर्सन दिसणार आहोत.

पाच वाजून 58 मिनिटं झालेली आहेत आणि वंदन या कार्यक्रमातनं निरोप घेण्याची वेळ झालेली आहे. यानंतर ठीक 6 वाजता आपण ऐकू शकणार आहात बातमीपत्र आणि 6:05 रेनबो फंडे हा कार्यक्रम घेऊन पुन्हा एकदा तुमच्यासोबत असणार आहेच. तेव्हा वंदन या कार्यक्रमापुरती स्वप्नाला इथंच अनुमती द्या. धन्यवाद.

नमस्कार श्रोते हो, 107.1 मेगाहर्ट्स वर तुम्ही ऐकत आहात मुंबई आकाशवाणी केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा। कार्यक्रम सुरू झाला आहे रेनबो फंडे आणि या कार्यक्रमात मी स्वप्ना सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते।

कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस, किमान तापमान 27 अंश सेल्सिअस, तर हवेतील सापेक्ष आर्द्रता 91%. सांताक्रूज इथं कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस, किमान तापमान 28 अंश सेल्सिअस आणि हवेतील सापेक्ष आर्द्रता 89% नोंदवण्यात आलेली आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पुढल्या 24 तासात आकाश निरभ्र आणि वातावरण उष्ण असेल. याशिवाय कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 36 आणि 28 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता मुंबई वेधशाळेने नोंदवलेली आहे. गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी कोणतीही सूचना नाही. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात पुढल्या 24 तासात आकाश अंशतः ढगाळ राहील. याबरोबर हे हवामान वृत्त संपलं.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. आकाशवाणी एफएम रेनबो, रेनबो फंडे हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी. आणि रोजच्या धावपळीत आपण अनेक भूमिका निभावत असतो, नाही का? म्हणजे कधी विद्यार्थी असतो, कधी कर्मचारी, कधी मुलगा मुलगी, कधी आई बाबा. पण या सगळ्यात आपण कुठेतरी मागे पडतोय का? विचार येण्याचा महत्वाचा मुद्दा हा की आता छान सगळ्या मुलांच्या सुट्ट्या सुरू आहेत, मग आपण मनाची सुट्टी घ्यायला हवी ना. म्हणजे ही सुट्टी कुठल्याही हिल स्टेशनची नाही बरं का, ना कुठल्या पर्यटनाची. ही सुट्टी आहे थोडा वेळ स्वतःसाठी काढण्याची, मनाला हलकं करण्याची आणि पुन्हा एकदा स्वतःला भेटण्याची. सुट्टी असं म्हटलं की सगळ्यात आधी काय आठवतं, तर ते बालपण. मे महिन्याची सुट्टी सध्या सुरूच आहे. दुपारच्या आंब्याच्या पोळी, कॅरम, लगोरी, लपाछपी आणि रात्री गच्चीवर झोपताना ऐकलेल्या गोष्टी, गायलेली गाणी, तेव्हा आयुष्य इतकं अवघड नव्हतं, नाही का? किंवा आपण असं म्हणू शकतो की मनावर जबाबदाऱ्यांचं ओझं नव्हतं. मोठं होत जाताना आपण खूप काही मिळवतो, पण नकळत काही हरवतही जातो. मग ते हरवलेलं असतं आपलं निर्मळ हसू किंवा छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का? मनाची खरी सुट्टी. आज आपण स्वतः कनेक्टेड झालो आहोत, पण स्वतःशी डिस्कनेक्ट झालो आहोत का? मोबाईलची स्क्रीन बंद झाली तरी डोक्यातले विचार बंद होत नाही, हे आपण कधीतरी अनुभवलेलं असेलच, नाही का? आपण फोटो काढण्यात इतकं व्यस्त असतो की काही क्षण जगायचंच राहून जातं. पण कधी कधी मनाला गरज असते हे नोटिफिकेशन बंद करून फक्त निसर्गाचं संगीत ऐकण्याची, शांतता अनुभवण्याची. आणि आज आपण याच सगळ्या गोष्टींवर बोलणार आहोत. निसर्गाचा उल्लेख झालेला आहेच, एक छानसं गाणं ऐकूया आणि मग आपला संवाद असाच चालू ठेवूया. रेनबो फंडे या कार्यक्रमात स्वप्नासह.

रेनबो फंड हा कार्यक्रम सुरू आहे आणि आपण स्वतःसाठी वेळ काढण्याची अर्थातच आपल्या मनाला सुट्टी देण्याची गरज आहे याविषयी आपण बोलत आहोत. आपण अनेकांना वेळ देतो पण स्वतःला स्वतःसोबत शांत बसण्याची सवयच राहिली नाही, नाही का? म्हणजे बघा ना, कधी एक कप चहा, खिडकीतनं येणारा वारा इतकं सुद्धा पुरेसं असतं मन शांत व्हायला. सुट्टी म्हणजे नेहमी बाहेर फिरायला जाणं नसतं बरं का, तर कधी कधी स्वतःच्या मनात फेरफटका मारणं सुद्धा असतं. मन थकतं ते कामामुळे कमी पण न बोललेल्या गोष्टींमुळे जास्त. काही माफी किंवा काही आठवणी, काही अपूर्ण संवाद, हे सगळं मनाच्या एका कोपऱ्यात साचत राहतं. या न बोललेल्या भावनासुद्धा कधीतरी व्यक्त व्हायला हव्याच, नाही का? आणि म्हणूनच कधी कधी रडणंसुद्धा आवश्यक असतं, कारण अश्रू म्हणजे आपण म्हणू शकतो मनाची एक क्लीनअप प्रक्रिया. त्यामुळे स्वतः स्वतःशी संवाद साधणं म्हणजेसुद्धा एक प्रकारची मनाची सुट्टी अनुभवणं आहे.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: रेनबो फंडे हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी. मस्त मे महिना सुरू आहे, मुलांच्या सुट्ट्या सुरू आहेत आणि या सगळ्यामध्ये आपल्या मनाची सुट्टी सुद्धा खूप महत्वाची असते. आयुष्यात काही लोक असतात ज्यांच्यासोबत काही स्पेशल करण्याची गरज नसते आणि त्यांच्यासोबत जरा फक्त बसलं ना तरी मन हलकं होतं. ते आपले मित्र असतात जे आपल्या मनाला सुट्टी देतात. बघा ना, म्हणजे समुद्रकिनारी आपण बसलोय, छान समुद्रकिनारी बसून लाटा पाहणं, पावसाचा आवाज ऐकणं किंवा फक्त संध्याकाळचा सूर्य किंवा आपण म्हणू शकतो सूर्यास्त पाहणं, निसर्ग आपल्याशी बोलत असतो फक्त आपण ऐकायला विसरलो आहोत का अशी भावना त्या क्षणी येते. कारण कधी कधी उत्तरं शब्दात नसतात तर ती शांततेत सापडत असतात आणि अशा शांततेचा एक ब्रेक आपल्या सगळ्यांना अतिशय आवश्यक असतोच. याविषयी बोलणार आहोतच या गाण्यानंतर.

मनाच्या सुट्टीविषयी आपण बोलत आहोत आणि आयुष्याला खरंच पॉझचं बटन असतं ना, तर काही क्षण आपण थांबून ठेवले असते, नाही का? म्हणजे बघा ना, आईचा हात, बाबांचं कौतुक, मित्रांसोबतचं हसणं किंवा कोणाचं तरी न बोलता समजून घेणं, पण आयुष्य थांबत नाही हो. म्हणूनच धावताना मध्ये मध्ये थोडंसं थांबणं फार महत्त्वाचं आहे. कसं आहे श्रोते हो, सुट्टी नेहमी कॅलेंडरमध्ये मिळत नाही, तर ती मनाने घ्यावी लागते. आणि म्हणूनच कधी स्वतःसाठी वेळ काढायचा आहे, थोडं हसायचं आहे, थोडं रडायचं आहे, थोडं शांत बसायचं आहे, कारण मन आनंदी असेल तर आयुष्य सुंदर वाटतं. आणि म्हणूनच सुट्टी मनाची असा हा प्रवास नक्कीच प्रत्येकानं अनुभवायचा आहे.

0: रेनबो फंडे हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी, आणि दरवर्षी फ्रान्समधील कान्स शहरामध्ये कान्स फिल्म फेस्टिवल मे महिन्यात आयोजित केला जातो, जो जगातला सगळ्यात प्रतिष्ठित आणि मोठा चित्रपट महोत्सव आहे. जागतिक स्तरावर दर्जेदार कलाकृती सादर करण्यासाठी आणि अर्थातच चित्रपट बाजारपेठेसाठी हे एक महत्वाचं व्यासपीठ मानलं जातं. या महोत्सवात सगळ्याच शैलीतले जे नवीन चित्रपट असतात त्या चित्रपटांचं स्क्रीनिंग केलं जातं आणि मुख्य ज्युरी सर्वोत्कृष्ट चित्रपटांना गोल्डन पाम सारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करतात. मराठी चित्रपटसृष्टीने सुद्धा जागतिक स्तरावर स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. कान्स महोत्सव चित्रपट बाजार विभागात वेगवेगळ्या चित्रपटांची माहितीपटांची निवड होणं हा अत्यंत सन्मानाचा भाग मानला जातो. आणि याच कान्स फिल्म फेस्टिवलविषयी आणि एकंदरीतच त्या फिल्म फेस्टिवलमध्ये निवड झालेल्या चित्रपटांविषयी माहिती सांगण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत चित्रपट वितरक आणि चित्रपट सादर करते समीर दीक्षित सर. सर नमस्कार.
1: नमस्कार. नमस्कार.
0: FM रेनबोच्या रेनबो फंडे या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. अतिशय मानाचा असा समजला जाणारा कान्स फिल्म फेस्टिवल दरवर्षी मे महिन्यामध्ये हा साजरा केला जातो, तर या फेस्टिवल विषयी आणखीन काय सांगाल? जास्त माहिती आम्हाला हवी आहे तुमच्याकडनं.
1: कान्स जसं की सगळ्यांना माहिती आहे की हा सगळ्यात जगातला प्रेस्टिजियस असा फिल्म फेस्टिवल मानला जातो, आणि 1946 पासून तो दरवर्षी फ्रान्सच्या बाजूला 450 किलोमीटरवर नीज नावाचं शहर आहे, तिथे तो हा एक सी बीच आहे, त्या याच्यामध्ये तो ऑर्गनाइज केला जातो, आणि 100 पेक्षा जास्त देशाचे लोक याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात. आणि त्याच्यामध्ये खरं तर हा इन्व्हिटेशन ओनली प्रकारचा चित्रपट आहे, चित्रपट महोत्सव आहे, पण काही वर्षापासून याच्यामध्ये लोक स्वतःचे चांगले आणि नवीन फिल्म पण घेऊन जातात, आणि मोठं मार्केट असल्यामुळे तिथे ते पिच करतात, म्हणजे विकण्यासाठी आणि ग्लोबल मार्केट मिळण्यासाठी ते प्रयत्न करतात. त्याशिवाय डॉक्युमेंटरीज आणि फॅशनशी रिलेटेड पण बऱ्याच ऍक्टिव्हिटीज असतात. तर यंदा तो 12 ते 22 असा तो 10 दिवसाचा एक फेस्टिवल सुरू होतोय, आणि आजच्या इंडस्ट्रीचं लक्ष तिथे असतं 10 दिवस, म्हणजे त्यातल्या बातम्या रेड कार्पेट मध्ये आपल्याकडनं बरेच सेलिब्रिटी तिकडे रेड कार्पेटला पार्टिसिपेट होतात. तर असा हा आहे एक सोहळा म्हणू शकतो. आपली तुलना केली तर इफ्फीज असं होतं गोव्याला, त्या प्रकारचा थोडा एक मोठ्या प्रमाणावर होणारा हा एक महोत्सव आहे.
0: जिथं आपण म्हणू शकतो की परदेशी निर्माते किंवा दिग्दर्शक तंत्रज्ञ यासोबत चित्रपटांची देवाणघेवाण किंवा चर्चा केली जाते, असा हा मानाचा असा फिल्म फेस्टिवल म्हणजेच कान्स फिल्म फेस्टिवल. आणि आता तुम्ही उल्लेख केलात की प्रत्येक जण तिथं स्वतःचा चित्रपट किंवा काहीतरी वेगळी कथा असेल तर ती घेऊन जाण्याचा प्रयत्न असतो, आणि मला वाटतं या वर्षीचा जो कान्स फिल्म फेस्टिवल आहे त्याचं सुद्धा

0: विशेषतः हेच आहे की तुम्ही एक वेगळी स्टोरी तिथं घेऊन जात आहात, तर त्या सगळ्या प्रवासाविषयी काय सांगाल?
1: तर बेसिकली मी फिल्म वितरक असल्यामुळे फिल्म च्या प्रोजेक्ट विषयी लोक बरेच भेटतात, चर्चा करतात. तर कोरोनाच्या दरम्यान जेव्हा आम्ही बऱ्याच स्टोरीज ऐकत होतो, 100 स्टोरीज ऐकली, आम्हाला असं वाटलं की आम्ही चित्रपट निर्माणच्या क्षेत्रात उतरावं. तर तेव्हा एक स्टोरी ती आम्हाला खूप आवडली. तर ही बेसिकली स्टोरी काश्मीरच्या एका यंग मुलाची आहे, आमिर हुसेन लोन त्याचं नाव आहे. आणि त्याचं म्हणजे एका ऍक्सिडेंट मध्ये 8 त्यांनी आपले दोन्ही हात गमावले होते. म्हणजे मशीन मध्ये क्रिकेटच्या बॅटची फॅक्टरी होती त्याच्या वडिलांची, आणि त्याच्यात त्याचे दोन्ही हात जाऊन तो हँडिकॅप झाला होता. आणि त्याच्यानंतर त्याचा जो क्रिकेट वेड होता तो लहानपणापासून सचिन तेंडुलकरचा वगैरे फॅन होता आणि शाळेत क्रिकेट वगैरे खेळायचा, तर त्याचा हा प्रवास आहे. आणि तो कसा आता आज तो जगातला असा एकमेव प्लेयर आहे जो बॅटिंग बॉलिंग आणि फिल्डिंग तिन्ही करतो हात नसताना, आणि तो काश्मीर क्रिकेट टीमचा कॅप्टन पण आहे आणि पॅरा क्रिकेटमध्ये त्याचं खूप मोठं नाव आहे. तर अशा ह्या माणसाची एक जिद्दाची आणि एक इन्स्पिरेशनल आपण म्हणूया तेव्हा जगा वेगळी अशी स्टोरी आहे की तो ती मला असं वाटलं की ती लोकांसमोर यावी आणि लोकांनी बघावं की कसे लोक परिस्थितीतनं मार्ग काढून पुढे जातात. याचं मी नाव ठेवलं अनआर्म्ड डेंजरस आणि याच्यामध्ये सॉरी अनआर्म्ड सोल्जर, अनआर्म्ड सोल्जर असं त्याचं नाव आहे, म्हणजे हात नसणारा सैनिक. आणि त्याच्यामध्ये हे की तो इंडियन आर्मीचा तो गुडविल अँबेसेडर पण आहे, म्हणजे काश्मीरमध्ये तो आर्मीच्या इतर लोकांबरोबर गावांमध्ये मॅच खेळतो. आणि आता याची फिल्मचं आमचं सगळं प्री प्रोडक्शन कम्प्लीट आहे, स्टोरी स्क्रीन प्ले डायलॉग आम्ही तिकडे सगळं रेकी केलंय. आणि आमच्या बरोबर आरंभ प्रोडक्शन आहेत, सचिन पैठणकर आहेत, योगेश कारीकुर्वे आहेत, तसे आम्ही 4-5 लोकांना घेऊन चालू. आणि त्याच्यात विशेषतः म्हणजे आम्ही ते आमिरला स्वतः नेतोय, कारण की याच्यामध्ये आम्ही इतर हिरो घेण्यापेक्षा विचार केला की जर त्यांनी स्वतःनी आपला रोल केला तर ते एक वेगळं वाटेल. आम्ही याच्या अगोदर मोठ्या स्टार्सचाही विचार केला होता, आयुष्मान वगैरे, राजकुमारराव, पण मग ते लक्षात आलं की ते तसं करणं डिफिकल्ट आहे, कारण की एक वेगळ्या प्रकारचं तुमचं जर दोन्ही हात नसले तर ते VFX मुळे ते करायला थोडा त्रास होईल आणि ते बॉडी लँग्वेजही घेणं खूप कठीण आहे. तर त्यामुळे ही जगातली अशी पहिली फिल्म असेल ज्याच्यामध्ये ज्याच्यावर बायोपिक आहे तो म्हणजे
0: भूमिका निभावणार आहे.
1: वा, असं ते सगळं आहे त्याच्यात. म्हणजे आमचं हे आहेत आणि त्याला तिकडे आम्ही असा प्रयत्न करतो NFDCच्या मदतीने, केंद्र सरकारच्या मदतीने, आणि हे पण आहे आमच्याबरोबर इन्फावाले लोक पण आहेत, तर त्यांच्याबरोबर आम्ही जगातले जे काही मोठे प्रोडक्शन हाऊस आहेत त्यांच्याबरोबर को प्रोडक्शन करता आमचं म्हणजे बोलणं सुरू आहे. आणि ऑलरेडी त्यांच्याकडनं आम्हाला इन्व्हिटेशन आले आहेत, तर तिकडे हे आम्हाला असं वाटतं की होईल ऑलरेडी, म्हणजे जर कारण की ही फक्त एक भारतापुरती मर्यादित अशी कथा नाही आहे असं आम्हाला वाटतं की हा सिनेमा जागतिक पातळीवर जर गेला तर तिकडून एक मोठं मेसेज पण जाऊ शकतं आणि त्याला भारतामध्ये एक अशा प्रकारचं एक आहे काही म्हणजे स्टोरी आहे, तेव्हा एक माणूस आहे तो जगपर्यंत जाईल असं ते त्याच्यामागे विचार आहे.
0: वा वा वा, खरंच वास्तवदर्शी असा हा तुमचा चित्रपट किंवा अशी तुमची कथा जी खऱ्या अर्थानं प्रेरणा देणारी आहे. आणि अशी जी लोक असतात प्रेरणा देणारी की त्यांना छोट्या छोट्या गोष्टीतनं खरंच खूप आपण घेण्यासारखं असतं, शिकण्यासारखं असतं अशी सांगणारी ही कथा. आणि ही कथा घेऊन तुम्ही त्या फेस्टिवलला जात आहेत. खरं तर रेनबो परिवारातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या सगळ्यासाठी. आणखीनही जाणून घ्यायचं आहे, एक गाणं ऐकूया आपण आणि मग आपला संवाद असाच चालू ठेवूया.
1: नक्की नक्की.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: फ्रान्समधील कान शहरामध्ये दरवर्षी मे महिन्यात आयोजित केला जाणारा अतिशय प्रतिष्ठित आणि मोठा चित्रपट महोत्सव म्हणजेच कान्स फिल्म फेस्टिवल. आणि याविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत चित्रपट वितरक आणि चित्रपट प्रेझेंटर समीर दीक्षित. सर, सर नमस्कार.
2: नमस्कार,
1: पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत करते. आणि मगाशी आपण जसं म्हटलं तसं की एकंदरीतच मानाचा समजला जाणारा असा हा कान्स फिल्म फेस्टिवल, आणि एखाद्या निर्मात्याला जर या फेस्टिवलमध्ये रजिस्टर करायचं असेल तर ह्या सगळ्याची प्रोसेस काय आहे, बेसिक प्रोसिजर?
2: खरं तर सगळं ऑनलाइन पद्धतीने असतं. त्यांची वेबसाईट असते, रजिस्ट्रेशन फीस आपल्याला भरायला लागते, 70,000 जवळजवळ ती असते. त्यानंतर त्याच्याकडनं तुम्हाला इन्व्हिटेशन येतं आणि त्या इन्व्हिटेशनच्या आधारे आपण विजा वगैरेला अर्ज करून तो विजा घेऊन आणि आपण जाऊ शकतो फिल्म घेऊन आणि आपलं डिटेल्स घेऊन, असं ते आहेत. आणि मग तिथे गेल्यावर तुम्हाला वेगवेगळ्या देशातले पवेलियन्स असतात, फिल्म कमिशन्स असतात, तिकडे तुम्ही जाऊन भेटी देऊ शकता. आणि प्रत्येक देशाचं पण एक स्वतःच एक हे असतं, जसं भारताकडनं एनएफडीसी थ्रू ते प्रतिनिधित्व केलं जातं, एनएफडीसी या सगळ्यांचं संयोजन आणि याच्यामध्ये मदत करते. इतर देशांच्या फिल्म कमिशन किंवा फिल्म कंपन्या आहेत त्यांच्याबरोबर तुमची भेट घालून देते, असं ते सगळं आहेत. आणि मग तिकडनं तुम्ही गेला की ते सगळ्या दूरची बातमी पण पोचायला मदत होते, कारण की ते तुम्हाला अख्ख्या जगभरात पोचवायला आपली फिल्म ते सोपं पडतं, असं ते एकूण तिथलं हे आहे कार्यपद्धती.
1: अगदी बरोबर आहे. आणि मला वाटतं आपल्या या महोत्सवामध्ये अनेक दर्जेदार चित्रपटांची निवड झालेली आहे. म्हणजे आपण जर उल्लेख करायचा झाला तर जीव द क्रिएचर आणि एप्रिल मे 99 यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. शिवाय स्थळ, स्नो फ्लॉवर, जुनं फर्निचर या चित्रपटांना

0: सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर जाण्याची संधी मिळाली आहे आणि ही आपल्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे, नाही का?
1: बरोबर, एकदम बरोबर, एकदम बरोबर. महाराष्ट्र सरकार ते त्याला मदत करते, तिकडे त्यांचाही सहभाग असतो आणि ती लोक पण हे मराठी चित्रपटातली निवडक चित्रपट तिकडे पाठवतात.
0: आणि सुरुवातीपासूनच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय चित्रपटांचं प्रतिनिधित्व अनेक कलाकारांनी केलेलं आहे. मग अनेक दिग्गज भारतीय कलाकार आहेत, चित्रपटकर्मी आहेत, ज्युरी सदस्य म्हणून काम करणारे मान्यवर आहेत, जे या महोत्सवामध्ये भारताचं नाव सतत उंचावत असतात. तर या सगळ्याविषयी काय सांगाल तुम्ही?
1: कसं आहे की भारतात ना बरेच म्हणजे टेक्निशियन म्हणा किंवा कलाकार म्हणा तिकडे जात असतात. उज्ज्वल निरगुडकर म्हणून आहे ते आपल्याला माहीतच आहे, टेक्निकल क्षेत्रात असतात. त्याशिवाय प्रियंका चोपडा, ऐश्वर्या राय वगैरे ही लोक पण रेड कार्पेटमध्ये सहभागी होतात. तर असं तो वेगवेगळ्या प्रकारच्या ह्याच्यामध्ये भारताचा सहभाग नेहमी असतो आणि गेल्या काही वर्षापासून तो वाढलाय, कारण की भारत ही जगातली सगळ्यात जास्त म्हणजे चित्रपट निर्मिती करणारा देश आहे आणि चित्रपटाविषयी सगळ्यात जास्त जी चळवळ ती भारतात होते असं मानलं जातं. आता नवीन ओटीटी वगैरेमुळे सगळे भाषेंमध्ये आता तो हे गेलेला आहे, म्हणजे तो डिफरन्स संपलेला. आता हा पण सिनेमा जो आम्ही अनाम सोल्जर जो करतोय, अनाम सोल्जर नावाचा जो सिनेमा, हा हिंदी आणि काश्मीरी भाषेत करतोय. तर काश्मीरी भाषेतही फार कमी चित्रपट बनतात आणि त्यामुळे आम्ही तो काश्मीर बेस्ड असल्यामुळे आणि काश्मीरची पृष्ठभूमी असल्यामुळे आम्ही त्याला काश्मीरी भाषेमध्ये करायचं ठरवलंय. आणि ह्याच्या अगोदर काश्मीरी भाषेत असा सिनेमा कान्समध्ये गेलेला मला तरी आठवत नाही. आणि त्याकरता आम्हाला केंद्र सरकारकडनं पण उत्तेजन मिळालं की तुम्ही काश्मीरी भाषेत पण हा चित्रपट बनवा हिंदीच्या बरोबर, कारण की त्यात एक सुंदर आजी आणि नातूचं नातवाचं जे रिलेशन आहे ते पण मांडण्यात आलंय की तो कशी आजी त्याला शेवटपर्यंत सपोर्ट करते, म्हणजे त्याला त्याला उभे राहायस्तवर ती त्याच्या पाठीशी असते. आणि तो असा सुरुवातीला जेव्हा तो काही करू शकत नाही तिथपासून तो आपल्या हाताने जेवण करतो, शेविंग करतो, लॅपटॉप मोबाईल वापरतो, म्हणजे मोबाईलला तो बोट नसल्यामुळे जिभेनी टच करून तो वापरतो आणि कपडे स्वतः घालतो. त्यानंतर त्याचं हे आहे की तो आज बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग तर करतोच, त्याशिवाय तो कुठेही असं जाणून नाही देत. म्हणजे त्यात विशेषता कशी की इन्स्पिरेशनल स्टोरी खूप असतात त्याच्यामध्ये, थोडं तुम्हाला सिनेमॅटोग्राफी म्हणजे लिबर्टी घेऊन लोक काही काही घालतात इन्सिडेंट्स, पण त्याच्यामध्ये असं काहीच नाहीये. म्हणजे अनार्म सोल्जर नाव म्हणून आम्ही दिलंय की असा एक माणूस त्याच्याकडे हात नाहीये, तो सोल्जर पण आहे आणि अनार्म म्हणजे हात पण नाहीये आणि त्याच्याकडे गन पण नाहीये. सोल्जरच्या हातात जनरली गन असते. तर असं ते आम्ही चित्रपट जसा आहे तसा मांडलाय, म्हणजे 99% खऱ्या गोष्टीतच एवढ्या हे आहेत इन्स्पिरेशनल आणि जगा वेगळ्या की आम्हाला त्याचं काही वेगळं असं स्क्रीन प्ले तयार करायची गरजच वाटली नाही. तर जगणं कसं असू शकतं चांगलं, म्हणजे वाईट परिस्थितीतही माणूस कसा जगू शकतो आणि कसा परिस्थितीला मात देऊन, आणि तो खूप हा पण आहे पॉझिटिव्ह अॅटिट्यूड पण आहे. म्हणजे मी त्याला जेव्हा म्हटलं की अरे हे असं तुझ्या बरोबर झालं, तुला असं वाईट वाटतं का कधी देवाकडे, तुला असं सांगावं असं वाटतं का? तो म्हणे नाही, म्हणे मी काश्मीर क्रिकेट टीमचा कॅप्टन आहे, सांगा कोण आहे. अप्रोच त्यानंतर तो सामान्य शाळेत शिकला मुलांबरोबर राहून, त्यानंतर त्याला एक लहान मुलगा आहे, त्याची बायको पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि ती त्याला सतत त्याच्या पाठीशी उभी राहिली. तर हे पण सगळी कथा आहेत त्याच्यामध्ये. त्याला मोठे मोठे सचिन तेंडुलकर, त्यानंतर अमिताभ बच्चन, अडानी असे सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांनी त्यांना त्याला सपोर्ट केला. आज आता वेळ आहे की त्याची स्टोरी लोकांच्या
0: समोर आणण्याची, खरं
1: जगासमोर आणण्यासाठी, त्यामुळे हे सगळी धडपड आहे. आणि आता लवकरच म्हणजे मला असं वाटतं की पुढच्या कान्समध्ये आमचं स्पेशल एंट्री म्हणून कदाचित ह्याचं प्रदर्शन होईल, तोपर्यंत आमचं तयार होऊन रिलीज होईल असा तो प्लॅन आहे.
0: नक्कीच नक्कीच. आणि मी मगाशीही म्हटलं तसं की ही एक वेगळी इन्स्पिरेशनल स्टोरी आहे आणि तुम्ही ज्याच्यावर ती स्टोरी आहे, बायोपिक आहे, त्यालाच घेऊन तोच महत्वाची भूमिका या चित्रपटामध्ये करतोय, तोच खरा हिरो आहे आपल्या सगळ्यांसाठीच. कारण आपण प्रत्येक जण छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधत असतो, पण ही अशी काही माणसं आपल्याला त्यांच्या त्यांच्या कृतीतनं एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात, वेगळा आनंद देतात आणि अर्थातच जगण्याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन सुद्धा देतात. त्यामुळे तुम्ही एक वेगळी स्टोरी घेऊन यावर्षी जाता, आणि जसं म्हटलं तसं की पुढच्या वर्षी

0: तुम्हाला एक स्पेशल इन्व्हिटेशन असणार आहे आणि ते नक्कीच असणार आहे, कारण तुम्ही खूप छान असं काम किंवा छान असा चित्रपट, छान अशी कथा आम्हा सगळ्यांना देता आहात. वेळात वेळ काढून तुम्ही आज या कार्यक्रमात सहभागी झालात आणि आम्हाला खूप छान माहिती दिली, त्याबद्दल रेनबो परिवारातर्फे आपलं मनपूर्वक आभार.
1: खूप खूप धन्यवाद. म्हणजे मी पण सर्व रेनबोचे जे आहेत लिस्नर्स आणि प्रेझेंटर आणि विशेष करून तुम्ही मला ह्याच्यासाठी इंटरव्ह्यू करता बोलवलं त्याकरता पण खूप खूप आभार आणि सगळ्यांच्या शुभेच्छा आम्हाला हव्या आहेत.
0: खरं खरं तुम्हाला तर शुभेच्छा आहे, सगळ्या श्रोत्यांकडून सुद्धा रेनबो परिवारातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
1: थँक्यू, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू.
2: मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची.

तमाशा संस्कृती टिकवण्यासाठी ते अगदी ती राज्याबाहेर नेण्यासाठी मोठं योगदान दिलेलं आहे. या पुरस्काराला तमाशा सृष्टीचा सन्मान मानलं जात आहे. हेडकर यांनी आपल्या सात कुळांचा उद्धार अशी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. आणि हा व्हिडिओ खऱ्या अर्थानं, हा जो पुरस्कार आहे, हे महाराष्ट्राच्या पारंपरिक तमाशा कलेचा, विशेषतः सोमगाड्या या भूमिकेचा एक मोठा आधारस्तंभ मानला जाणाऱ्या रघुवीर खेडकर यांचा हा सन्मान

आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एल निन्योच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. परभणी जिल्ह्यातील 100 वर्षांहून अधिक काळ बंद असलेला असोला मुरुंबा रिंगण हा पाणंद रस्ता मोकळा. इयत्ता 10वीच्या परीक्षेत 97.62% निकालासह कोकण विभाग राज्यात अव्वल. पॉश कायद्याची राज्यभर सक्तीनं अंमलबजावणी करण्याचे आदेश. आणि राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. राज्यातील जलसंधारण तसंच जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वर्षा निवासस्थानी आढावा घेतला. एल निन्योच्या प्रभावामुळे यावर्षी पाऊसमान कमी होण्याची शक्यता गृहीत धरून जलसंधारण तसंच जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत असलेली कामं युद्धपातळीवर पूर्ण करावीत, तसंच भूजल पातळी कमी झालेल्या ठिकाणी प्राधान्यानं कामं करून

0: भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. केंद्र शासनाच्या विकसित भारत जी रामजी योजनेमध्ये जलसंधारणाच्या कामांवर भर देण्यात आला आहे. त्याचा लाभ घेऊन राज्यातील जलसंधारणाची कामं पूर्ण करून घ्यावीत असं त्यांनी सांगितलं. जलयुक्त शिवार 2 अंतर्गत समाविष्ट गावांमध्ये दुरुस्तीच्या कामाची निकड पाहून ही कामं आराखड्यात समाविष्ट करून तातडीनं पूर्ण करावीत, तसंच जलयुक्तमधील राज्यस्तरीय आराखडे 15 मे पूर्वी मंजूर करण्यात यावेत असे निर्देशही फडणवीस यांनी दिले. परभणी जिल्ह्यातील 100 वर्षांहून अधिक काळ बंद असलेला असोला मुरुंबा रिंगण हा पाणंद रस्ता खुले करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जयसिंह चव्हाण यांनी काल दिले. हा रस्ता खुला झाल्यामुळे ग्रामस्थांची दीर्घकालीन अडचण दूर होऊन वाहतूक, शेतीमालाची ने आण आणि दैनंदिन दळणवळणासाठी मोठी सुविधा निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या या कार्यवाहीबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विविध स्तरांवरील दबावांना सामोरं आणि मर्यादित साधनस्रोतांमध्ये समन्वय साधून ही कार्यवाही यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारीत घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर करण्यात आला. राज्यात यावेळी 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ऐकूया या निकालाची काही वैशिष्ट्यं.
1: यावर्षी राज्याचा 10वीचा एकंदर निकाल 92.9% लागला असून कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे 97.62% आहे, तर सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा 88.41% लागला. राज्यात या परीक्षेसाठी एकंदर 16,164 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी उत्तीर्ण झालेल्यांमध्ये 2.1% घट दिसून आली. यंदा 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवून विशेष यश संपादन केलं आहे. त्यामध्ये सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत. उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणात यंदा देखील मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 94.96% आहे, तर 89.56% मुलं परीक्षेत उत्तीर्ण झाली. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी आजपासून 23 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सविता म्हसकर.
0: पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांची निवड केल्याची घोषणा भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल केली. नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचा आज कोलकात्यामध्ये शपथविधी होणार आहे. तामिळनाडूमध्ये टीव्हीके प्रमुख सी जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याबाबतची अनिश्चितता अद्यापही कायम आहे. सरकार स्थापनेसाठी टीव्हीकेला पाठिंबा देणार असल्याच्या वृत्तांचं आयुएमएलनं खंडन केल्यानंतर पेच वाढला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र सुधारणा निर्मूलन आणि पुनर्विकास अधिनियम 1971 अंतर्गत झालेल्या कामाचं लेखापरीक्षण करण्यासाठी 4 आठवड्यांच्या आत एक उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या कामात झालेल्या दिरंगाईबद्दल न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठानं नाराजी व्यक्त केली. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाला आळा घालण्यासाठी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम अर्थात पॉश कायद्याची राज्यभर प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या सर्व शासकीय आणि खासगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणं आणि तिची नोंद केंद्र शासनाच्या शी बॉक्स पोर्टलवर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. नियमांचं पालन न केल्यास संबंधित आस्थापना प्रमुखावर 50,000 रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असून पुनरावृत्ती झाल्यास दुप्पट दंड अथवा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास विभागाचे आयुक्त जगदीश मिनियार यांनी दिली आहे.

रासायनिक खतांच्या अमर्याद वापरामुळे बिघडलेलं जमिनीचं आरोग्य, हवामानातील बदल, पाण्याची प्रत याचा परिणाम पिकांच्या उत्पादकतेवर होत आहे. जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी तसंच शेती शाश्वत करण्यासाठी पुण्यात माननीय राज्यपालांच्या पुढाकारातून महाराष्ट्रात प्रथमच नैसर्गिक शेतीवर भव्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली. नैसर्गिक शेतीसाठी निविष्ठा शेतावरच तयार करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठानं तयार केलेलं एकात्मिक शेती पद्धतीचं मॉडेल फलदायी ठरेल असं मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास खर्चे यांनी व्यक्त केलं. विद्यापीठासोबत कृषी विभाग आणि आत्मा यांच्याद्वारे ही कार्यशाळा घेण्यात आली. आत्माचे संचालक सुनील बोरकर यांनी या कार्यशाळेत उपस्थित शेतकऱ्यांना त्यांनी केलेल्या प्रयोगाची इतरांना माहिती द्यावी, प्रत्येकानं 30 ते 40 शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसंबंधी ज्ञान द्यावं असा सल्ला दिला. नैसर्गिक शेती करणारे 1500 शेतकरी कार्यशाळेला उपस्थित होते. आकाशवाणीच्या 90व्या स्थापना दिनानिमित्त काल दिल्लीसह विविध शहरातील आकाशवाणी केंद्रांतर्फे दौड किंवा पदफेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. दिल्ली इथं प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन याप्रसंगी उपस्थित होते. आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे केंद्र कार्यालयापासून शनिवारवाड्यापर्यंत पदफेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. चला वारसा आणि आरोग्य यांचा मेळ घालूया ही पदफेरीची मध्यवर्ती संकल्पना होती. या पदफेरीत केंद्रातील विविध विभागांचे स्थायी आणि अस्थायी कर्मचारी सहभागी झाले होते. आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त सांगली आकाशवाणी केंद्राच्या वतीनं आज सुगम गीतांच्या मैफिलीचं आयोजन करण्यात आलं आहे. हा कार्यक्रम लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या केशवराव चौगुले सभागृहात आज सायंकाळी 6 वाजता होणार आहे. लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणी आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून 45 गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ काल कायदेशीर आणि शास्त्रोक्त पद्धतीनं नष्ट करण्यात आले. यामध्ये 713 किलो गांजा, 21 किलो अफू आणि 96 ग्रॅम एमडी ड्रगचा समावेश होता. सांगली जिल्ह्यातील मिरज, तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यात काल दुपारी विजांसह पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळमध्ये काल दुपारी मुसळधार पावसासोबतच जोरदार गारपीट झाली. या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी परिसरातील शेतपिकांचं नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरासह रेणापूर तालुक्यात काल सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. तर जळकोट तालुक्यात शिवाजीनगर तांडा, वाघमारी तांडा आणि गव्हाण परिसरातील 3 गावं आणि 1 वाडीला 2 शासकीय टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता असून कोकणात हवामान उष्ण आणि दमट राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. एल निन्योच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. परभणी जिल्ह्यातील 100 वर्षांहून अधिक काळ बंद असलेला असोला मुरुंबा रिंगण हा पाणंद रस्ता मोकळा. इयत्ता 10वीच्या परीक्षेत 97.62% निकालासह कोकण विभाग राज्यात अव्वल. पॉश कायद्याची राज्यभर सक्तीनं अंमलबजावणी करण्याचे आदेश आणि राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: श्रोतो, यानंतर आपण ऐकणार आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचे लेखक नितीन साळुंखे यांची शैलेश माळोदे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे निर्देशक सहाय्यक आहेत क्षितिजा सहकारी आणि रोहिणी पाटील. ऐकूया मुलाखत अज्ञात मुंबई या पुस्तकाचे लेखक नितीन साळुंखे यांची शैलेश माळोदे यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोतेहो नमस्कार. अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही उद्यापासून प्रसारित करणार आहोत. त्या अनुषंगानं आज ऐकूया अज्ञात मुंबई या पुस्तकाचे लेखक नितीन साळुंखे यांची पुस्तक लिहिण्यामागची भूमिका स्पष्ट करणारी विशेष मुलाखत. त्यांच्याशी बातचीत करतायत शैलेश माळोदे.
2: नमस्कार. पक्का मुंबईकर काय असतो याचं जर उदाहरण आणि एक रसायन असं दोन्ही एकत्र बघायचं असेल तर त्या व्यक्तीशी संवाद साधताना जी मजा येईल ती मजा आज आपण सर्वजण या मुलाखतीतून ऐकणार आहोत. हो, मी सुरुवातीलाच सांगतोय की ही मुलाखत एका अशाच पक्क्या मुंबईकर माणसाची आहे आणि त्या मुंबईकर माणसाशी दुसरा मुंबईकर माणूस म्हणजे मी शैलेश माळोदे संवाद साधणार आहे. अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई दोन अशी दोन पुस्तकं या व्यक्तींनी लिहिलेली आहेत. मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेली ही दोन पुस्तकं, ही दोन्ही पुस्तकं जी आहेत ती अज्ञात मुंबईविषयीची आहेत आणि ही लिहिणारे लेखक ज्यांच्याशी आपण आता आज जो संवाद साधतो आहोत ते आहेत नितीन साळुंखे. नितीन साळुंखे हे तसे म्हणाल तर बँकर, पण बँकर म्हटल्यानंतर फक्त डेबिट क्रेडिट आणि खाते पुस्तकं वगैरे एवढं नाही तर त्याहूनही बँकेचं एक मोठं विश्व असू शकतं आणि त्यात हिरिरीने बऱ्याच काळ सेवा बजावल्यानंतर आपल्या आवडीच्या कामासाठी त्यातून सेवानिवृत्ती घेऊन लेखनाकडे आणि विशेषतः मुंबईच्या संदर्भात प्रत्यक्ष संशोधन भेटी देऊन त्या संदर्भातली माहिती गोळा करून परखून मग अशी अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई दोन सारखी पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. आता तिसरं पुस्तक पण ते लिहिता आहेत

0: आणि ते पुस्तक आहे केयम इस्पितळाविषयी. आज आपण चर्चा करणार आहोत ती अज्ञात मुंबई, कहाणी मुंबईच्या ऐतिहासिक पाऊलखुणांची या संदर्भामध्ये. मुंबईचं कुतूहल हे कोकणी माणसाच्या, विशेष करून मालवणी माणसाच्या रक्तातच भिनलेलं आहे. तर याचा उगम, नितीनजी, आकाशवाणीच्या स्टुडिओत तुमचं स्वागत केल्यानंतर कसा झाला हे विचारणं माझं प्रथम कर्तव्य ठरतं.
1: या मुंबईविषयी जे कुतूहल होतं त्याचं बीज लहानपणीच माझ्या मनात पडलं होतं, आजवळ माझं लालबागचं.
0: अच्छा, म्हणजे टिपिकल मुंबई आणि मध्यम वर्गीय मुंबई,
1: मालवणी मुंबई.
0: मालवणी मुंबई, खरे.
1: म्हणजे ती मालवणी एवढी होती की एखादा पश्चिम महाराष्ट्रातली किंवा कोल्हापूरकडली जी भाषा बोलायला लागला तर लहानपणी वाटायचं हा कोणतरी वेगळा माणूस आहे. तर त्या मालवणीमध्ये माझी आई, मावशा, मामा हे जे गप्पा मारत बसायचे ना, त्यांच्या गप्पांमध्ये जुनी मुंबई, मामा ब्रिटिश कंपनीत कामाला होता, त्या मामाच्या अनुषंगाने जे तिकडचं मामाच्या गप्पांमध्ये यायचं, तेव्हा माझ्या डोक्यात ते बीज पडलं होतं. सुप्तावस्थेत होता बरेच काळ आणि तिथेच एक पडलेलं बीज हे लालबाग. लालबाग हे नाव कसं आलं हे तेव्हाच, पण आमच्या इकडे प्रश्न विचारायचे कोणाला, बंदी नव्हती पण विचारायचं कोणाला ही भीड होती. तसं डोक्यात राहिलं होतं, विसरलं नव्हतं ते.
0: अच्छा, म्हणजे मामांकडून पण तुम्हाला कळलं नव्हतं?
1: नाही, मी कोणाला विचारलंच नाही, विचारायची धाडसच नव्हतं कधी. पण ते कुतूहलामुळे हळूहळू हळूहळू आकर्षण निर्माण होत गेलं मला, आणि त्यातनं जेव्हा संधी मिळाली पुढे बराच काळाने, ज्याला जवळपास माझी गोष्ट सांगतोय 10-12 वर्षाचा असताना, त्याच्यानंतर मी पुस्तक पहिलं लिहिलं 50 असताना, 40 दशकांचा काळ हा मुंबई माझ्या डोक्यात भिनवत होती. हळूहळू ते वाढतही होती, जशी समज आकलन वाढत होतं तसं नवनवीन गोष्टी डोक्यात येत होत्या, कुतूहल वाढत होतं, आकर्षणही वाढत होतं.
0: म्हणजे 4 दशक तुमच्या अंतर्मनात
1: सतत सुरू असायचं ते माझ्यामध्ये, की एखादी वास्तू बघितली एखाद्या रस्त्याने चालताना की हे ते काय काय घडलं असेल इथं, कारण वाचन त्या अनुषंगाने माझं बदललं. वाचनाची आवड होतीच, पण एक काही ठराविक वेळेनंतर आहे ना, 30-31 वर्षानंतर मी फक्त मुंबई विषय घेऊनच वाचायला सुरुवात केली.
0: अच्छा, पण मग ही जी प्रक्रिया आहे वाचनाची, तर हे वाचन मुंबईच्या संदर्भात फोकस्ड ते साधारण केव्हा सुरू झालं?
1: सुरुवात झाली लोकसत्तेमध्ये, तेव्हा डॉक्टर अरुण टिकेकरांची एक लेखमाला चालायची, स्थलकाल नावायची, त्यात बदलत्या मुंबईचा त्यांनी वेध घेतलेला असायचा. ते मला आवडायला लागलं.
0: त्यांनी म्हणजे डॉक्टर अरुण टिकेकरांच्या संदर्भात म्हटलं जातं की जे शहरांचा लोकल हिस्ट्री, ज्याला
1: लोकल हिस्ट्री हा शब्द माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टर टिकेकरांनीच आणलेला आपल्या इथं. त्यापूर्वी मला डिटेक्टिव्ह कादंबऱ्या वाचायला खूप आवडायचं. त्या ज्या कादंबऱ्यातनं मुंबईची वर्णने यायची, ते रस्त्यांची नावं, त्या इमारतींची नावं, राजमहालांची नावं यायची, गाड्यांची नावं इव्हन, तर तिथून ते मला वाचनाची सवय लागली. तिथे थोडीशी मुंबई दिसली होती, टिकेकरांकडनं ती तपशीलवार समजत गेली,
0: म्हणजे पर्स्पेक्टिव्ह मिळाला.
1: मुंबईच्या संदर्भात मैकावतीची बखर, इतिहासाचार्य विकार राजवाडे यांनी जी लिहिलं, ऍक्च्युअली ती बखर वेगळी आहे, इतिहासाचार्याने ती आपल्या भाषेमध्ये व्यवस्थित मांडलेली आहे, उलगडून दाखवलेली आहे. हे पुस्तकही माझ्या वाचनात आलं. त्याच नावाचं अशोक सावेंनी लिहिलेलं पुस्तक आहे, फक्त त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन तिथे वेगळा आहे, राजवाड्यांचा वेगळा आहे, पण ह्यातनं बरीचशी मुंबई समजते. म्हणजे राजा बिंब, मुंबईचा जो पहिला राजा, पहिली राजधानी स्थापन करणारा राजा, हा एक की दोन, हे अनेक अभ्यासकांना हे प्रश्न असतात. ते बऱ्यापैकी त्या पुस्तकातनं सुटते. म्हणजे मुंबईवरती अभ्यास करू इच्छिणाऱ्या कोणालाही मैकावतीची बखर हे पुस्तक टाळता येणार नाही. ते वाचल्यावरच मला अधिक चांगल्या पद्धतीने मुंबई समजत गेली. मग नंतर गोविंद नारायण मडगावकर वाचले, मुंबईचं वर्णनवालं, त्याचीच सुधारित आवृत्ती पुढे, त्याच पुस्तकावर आधारलेलं नंतर तुमचं मुंबईचं वृत्तांत वाचलं आचार्यांचं, शिंगणे आचार्य, नंतर मुंबई नगरी वाचली मी नरफाटकांची. पण मी बघितलं की तीच पुस्तकातनं तेच वर्णन थोडंसं जास्तीची माहिती देऊन येत होतं.
0: म्हणजे हे मराठीमधून वाचत
1: होतो, मराठीमधनच वाचत होतो मी. अर्थात
0: मुंबई ही इंग्रजांनी स्थापलेली आहे, त्यामुळे त्या संदर्भातली बरीचशी इंग्रजी पुस्तकं त्याच्या वेळचे राज्यकर्ते असतील, प्रवासी असतील, त्यांनी लिहिली असतील. मग त्यांचा शोध कधी लागला तुम्हाला?
1: त्यांचा शोध मी खूप नंतर घ्यायला सुरुवात केली सर, कारण माझ्या हातात काय झालं, मला हातात गॅझेट लागली. एस एम एडवर्ड्सने लिहिलेली 1903 साली ती प्रसिद्ध झाली, 2 या 3 साली. तर ती गॅझेट इंग्रजीमध्ये आहेत, तर बघितलं गॅझेट ही अधिकृत माहिती असते गॅझेटमध्ये, पण ती गॅझेटमधली माहिती खाली त्यांनी टिपा

0: दिलेल्या असायच्या, संदर्भ दिलेले असायचे, कुठना घेतली कुठना घेतली. त्यात जी पुस्तकांची नावं होती ना, ते मी इंटरनेट तोपर्यंत मी हाताळायला शिकलो होतो बऱ्यापैकी. इंटरनेटवरती मी शोध गेलो. पण
1: हे केव्हाची घटना असेल
0: साधारणतः सांगतो तुम्हाला मी 2016-17
1: म्हणजे 8-10 वर्ष.
0: हो, कारण पहिलं पुस्तक लिहायलाच मला 6 वर्ष लागली आहेत. कारण ती पुस्तकं शोधणं, सगळीच पुस्तकं एक सोप्या भाषेत नसतात, ती क्लिष्ट. तेव्हाचं इंग्रजी व्याकरण, तेव्हाची लिहिण्याची जी पद्धत, स्वल्पविरामाची पद्धत खूप होती तेव्हा. ते वाक्य तोडून तोडून वाचणं हे मला थोडंसं समजायला वेळ लागायचा. आणि सर मी अजून एक म्हणजे अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो की मी ही पुस्तकं जरी मी लिहिलं असं म्हणत असेल तरी मला याला अनंत लोकांनी मदत केलेली आहे.
1: पण आपण त्याच्याकडे येऊया. पण पहिल्यांदा ही जी प्रक्रिया तुम्ही सांगत होतात की तुम्हाला इंग्रजी पुस्तकांचा वेध घेण्याची आणि ती उपलब्ध होण्याची जी प्रक्रिया आहे ती जरा त्याच्यावरती प्रकाशात थोडं टाका. कारण लंडन सारखं शहर, म्हणजे जे आपण लोकल हिस्ट्रीचाच उल्लेख केला म्हणून मुंबई आणि लंडनची आपण नेहमी तुलना करतो. लंडनला पूर्वीच्या काळी जागतिक आर्थिक राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई, तर लंडनवरती 25,000-30,000 जास्त पुस्तकं लिहिली
0: अजूनही येत आहेत.
1: मुंबईच्या संदर्भामध्ये इंग्रजी पुस्तकाचा जेव्हा वेध घ्यायला लागला तेव्हा तुम्हाला या संदर्भातला काय क्वालिटेटिव्ह डिफरन्स जाणवला मराठीतला आणि इंग्लिशमधला?
0: खूप. ही मराठीत जी पुस्तकं आली आहेत ना त्याचाही आधार कुठेतरी इंग्रजी पुस्तकच आहेत. त्यावेळी प्रत्यक्ष मला वाटतं नारायण मडगावकर, गोविंद मडगावकर सोडलं तर त्यावेळी प्रत्यक्ष पाहून लिहिलेलं तसं कोणी नाही आहे माझ्या माहितीत. तर मला गॅझेटमधनं हा सगळा शोध लागला. आणि तेव्हा जी म्हणजे चावचाऊ सारखं पुस्तक, म्हणजे एवढी प्रवास वर्णन तर जबरदस्त आहेत सर. त्यातनं जी मुंबई समजत जाते ना, ते काय ऐतिहासिक संदर्भ नव्हे, ते काय ऐतिहासिक पुस्तक नव्हे प्रवास वर्णन, पण तेव्हाचे मुंबईची वर्णनं त्यात येतात. मला ती कल्पना करायची सवय आहे, डोळ्यासमोर उभं करायचं चित्र ते वाचत असतानाच. मग ती माझ्या हातात लागत गेली. मला अनेकांनी मदत केली, बाबा इथे मिळतील इथे मिळतील इथे मिळतील. मग एशियाटिकचा मी मेंबर झालो, एशियाटिक सोसायटी मुंबईचा. तिथे तर खजिना आहे. आणि मग ते सर काय आता मला शब्दही सुचत नाहीत की मी लिहायला जाताना ना की मी माहिती लिहायची असते त्याच्या अनुषंगाने वेगळीच माहिती मिळत जाते. मी तो विषय तिथे राहतो, मी त्या माहितीच्या मागे जातो. एवढा अफाट साठा आहे माहितीचा, पण फार कमी आपल्यापर्यंत आलेल्या मराठी भाषेतनं. तो म्हणजे माहिती मिळाल्यावरती मला जो आनंद व्हायचा ना, तो आनंद म्हटलं माझ्यासारखे जिथेही कोणते असतील ना अनेक लोक मुंबईवरती प्रेम करणारे, कुतूहल असणारे, माहिती हवी असणारे, तर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे. म्हणून मला जे मिळालं ते मी ते त्यांच्यापर्यंत.
1: ही जी तुमची या संदर्भातली जी मनोवस्था आहे, ही मनोवस्था तुम्ही म्हणालात की हे 6 वर्ष लागली पुस्तकाला, मग 6 वर्ष सतत ही अस्वस्थ मनोवस्था राहील.
0: हो हो, अस्वस्थ म्हणजे काय, मला झोप लागायची नाही. आणि एखादी माहिती मिळाली, आणि हे साधारण इतिहास हा विषय असा आहे विज्ञानासारखा, आपण शोधायला एक जातो सापडतं दुसरंच काहीतरी. असं अनेकदा घडलेलं आहे माझ्या बाबतीमध्ये. हां, मग तो विषय बाजूला राहतो, त्या विषयाचा शोध. म्हणून मला ती 6 वर्ष लागलेली. मी पहाटे 6-6 वाजता उठून लिहायला बसलेलो आहे एखादा विषय. काय असतं, अनेक गोष्टींना डॉट असतात, सलग गोष्ट नाही असतं कधी. तर ते डॉट जोडणं आणि त्यातनं अर्थ निघतो आणि तो कुठेतरी क्लिक होतो, हाच अर्थ बरोबर आहे. म्हणजे गावांची नावं जेव्हा मी शोधायला सुरुवात केली ते हीच प्रक्रिया डोक्यात सातत्याने सुरू होती.
1: अच्छा, पण हे आता पुस्तकाला तुम्ही 6 वर्ष लागले असं म्हणालात, पण हे पुस्तक ठरवून तुम्ही लेखन केलं मुंबई विषयात का त्याच्या आधी काही लेखन घडलंय?
0: सांगतो सर, म्हणजे मला या प्रश्नाचं तर मनापासून आवडेल द्यायला, प्रश्नच आवडला मला. लहानपणापासून पुस्तकातलाच असल्यामुळे, म्हणजे समजायला वाचायला यायला लागल्यापासून माझं स्वप्न लेखक व्हायचं होतं सर, पण त्या दिशेने प्रयत्न काहीच करत नव्हतो मी. मुंबईचा जेव्हा मी वाचायला सुरुवात केली आणि ही माहिती अनेकांपर्यंत पोचवायला पाहिजे असं वाटायला लागलं, तेव्हा पुस्तक विषय नव्हता डोक्यात माझ्या. जेव्हा सोशल मीडियाचं युग सुरू झालं, मी गेलो त्या सोशल मीडियामध्ये, तेव्हा मला जे सापडलं ते मी लिहायला सुरुवात केली. जवळपास 3-4 वर्ष ती प्रक्रिया सुरू राहिली आणि प्रचंड ॲप्रिसिएशन मला मिळालं, प्रचंड. म्हणजे मी कल्पनाही केली नव्हती, कदा इतरांसाठी ते छोटं असेल माझ्यासाठी खूप मोठं होता ते. आणि मग त्याचनाच अशोक राणे आमचे वर्ल्ड सिनेमामध्ये जे काम करतात समीक्षक, त्यांनी सुचवलं गणेश नितीन याचं पुस्तक करू आपण.
1: अच्छा, म्हणजे गणेश हे तुम्हाला परिवारात म्हणजे ओळखीच्या मित्रांमधलं नाव?
0: मला गणेश म्हणतात अनेक लोक मला, आणि नितीन हे माझं अधिकृत नाव आहे. तर त्यांनी मला सुचवलं आणि ते माझ्या मागे लागले की हे तू कर पुस्तक कर पुस्तक कर. आणि तेव्हा आमच्या एका डॉक्युमेंटरीचं आम्ही काम करत होतो, पुन्हा ती गिरणगावाची डॉक्युमेंटरी यट अनदर मोहन जाधवराव म्हणून, की 1854-1982 या दरम्यानच्या मुंबईमध्ये गिरण्या उदयाला आल्या आणि गिरण्याच्या आजूबाजूला जे गाव वसत गेलं बहुभाषिक बहुसांस्कृतिक, तर ते कसं 1982 संपानंतर ते हळूहळू संपत गेलं, त्यावर एक आम्ही डॉक्युमेंटरी

0: राणेसाहेबच करत होते. मी त्यांना इतिहासाच्या अनुषंगाने मदत करत होतो. तेव्हा मग एक मनोविकास प्रकाशनचे पाटकर संपर्कात आले आमच्या,
1: अरविंद
0: पाटकर. नुकतंच त्यांचं निधन झालं. तर त्यांनी इंटरेस्ट घेतला, कारण ते पण कट्टर मुंबईकर, हाडाचे मुंबईकर, त्यात गिरणी कामगारांचे नेते. त्यामुळे ते म्हणाले तू करच पुस्तक घ्यायचं. त्यामुळे पहिलं पुस्तक जे माझं अज्ञात मुंबई आहे ना, हे उत्साहाच्या भरात झालेलं आहे. काही हसबास नव्हतं मला पुस्तक होईलच, स्वप्न होतं, पण एवढ्या पटकन तेही मनोविकास सारख्या प्रकाशनाकडनं होईल हे मला कल्पना नव्हती.
1: याच्यासाठी म्हणजे सोशल मीडिया किंवा समाज माध्यमांचे जे प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती लिहिणं एक वेगळी गोष्ट आहे, पण एखादं पुस्तक म्हणजे जे एक ऑथेंटिक एक डॉक्युमेंटेशन बेस्ड हे होतं, त्याच्यासाठी बरेचसे संदर्भ, त्याची तपासणी आणि हे करणं फार गरजेचं असतं. तर हे कसं काय केलं? आणि मुख्य म्हणजे हे पुस्तक साकारताना तुम्ही तुमच्या मनोगतामध्ये देखील लिहिलेलं आहे की तुम्ही जी वेगवेगळी अज्ञात मुंबई आहे नाव आहेत, अज्ञातांचा शोध घेण्यासाठी जी गवसणी आहे, अज्ञातांची गवसणी कशी झाली, त्याच्यावर प्रकाश टाकला तर छान.
0: अज्ञात मुंबई हे नाव देण्यामागचं एक कारण असं होतं की मी जरी मुंबईकर मला म्हणत असलो की अनेक जण म्हणतात मी मुंबईकर आहे, पण हे साधारण दिव्याखाली अंधारासारखं असतं. मुंबईची माहिती नसते, दोष त्यांचाही नसतो, कारण आपण पोटापाण्याच्याच मागे एवढे जात असतो. ते आपल्या आवड कशात आहे किंवा कुतूहल शमवणं हा आपल्या त्या वेळापत्रकात बसतच नाही,
1: तो मागे पडत जातो,
0: तो मागे पडत जातो सगळ्यांच्याच. ते हे अज्ञात मुंबई नाव देण्यामागचं कारण हेच आहे की मुंबई आहे, पुस्तकातनं लिहिली गेलेली आहे, तिची अनेक वर्णनं आहेत, अनेक लोकांनी करून ठेवलेली, अर्थात इंग्रजीमध्ये आहे ती. तर ही कुठेतरी ज्ञात करून देणं मुंबईकरांना, माझा तर अनुभव आहे मुंबईच्या विषयी कुतूहल मुंबईच्या बाहेरच्या नातिक आहे, कारण माझी पुस्तकं बाहेर खूप विकली गेलेली आहेत. आमच्या प्रकाशकांचा जो म्हणणं आहे त्यानुसार म्हणजे कितीतरी विस्मयकारक गोष्टी आहेत जे माहीत नाही आहेत आपल्याला.
1: आता तुम्ही अज्ञात मुंबई या शीर्षकाचा उल्लेख केलाच आहे आणि संदर्भ साहित्याच्या साठी वेगवेगळ्या पुस्तकांचा तुम्ही मागोवा घेतला, त्यातलं वाचन केलं, नंतर ते तपासून बघितलं आणि त्या प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणांच्या स्वरूपामध्ये ती हे पुस्तक साकारलं गेलंय आणि लवकरच आकाशवाणी म्हणजे ही या संदर्भातलं एक मालिका या पुस्तकाच्या वाचनाच्या संदर्भातली वाचन मालिका म्हणूया ती येऊ घातलेली आहे. तर मला हे सांगा की ही जी अज्ञाताची जी गवसणी आहे ती करताना असे काही उदाहरणं सांगू शकाल की अमक्या ठिकाणी तुम्ही बघायला गेलात आणि त्याच्यातून तुम्हाला नव्यानेच गोष्ट, असे काही ठळक उदाहरणं सांगता येतील का आपल्याला?
0: नक्की सांगतो मी. पुन्हा ते पुन्हा लालबागकडेच येतो. लालबाग हे नाव कसं पडले, कुतूहल माझ्या मनात अगदी लहानपणापासून. तो भागच वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याला लागतं मध्य रेल्वेवरचं चिंचपोकळी स्टेशन. चिंचपोकळीच्या पश्चिमेला आर्थर रोड येतं आणि लगेच बाहेर पडलात की लालबाग सुरू होतो. छोटासा भाग आहे, हे नाव कसं पडलं? जनरली आपण अंधेरीला राहतो तर अंधेरी पूर्व पश्चिम म्हणतो आपण, तसं चिंचपोकळी हे वेगळं आहे. दोन्ही नावं वेगवेगळी आहेत पूर्व पश्चिमेची. त्यात लालबाग हे माझं आजोळ आणि प्रेमाचं ठिकाण. लालबागला मला लाल काहीच दिसायचं नाही. तेव्हा ते कम्युनिस्ट पक्ष जोरात होता तेव्हा लाल झेंडे, पण ती समज तेव्हा नव्हती मला. पण बाग दिसाय, बाग तर शक्यच नव्हतं, कारण गिरण्यांची धुरांडीत होती सगळी आणि समोर गॅस कंपनी, सतत कळवणलेलं आकाश. म्हटलं लाल कुठनं आलं? हा शोध जवळपास मी सांगतो वयाच्या 30-35 येईपर्यंत थोडासा शमला. सयाजीराव गायकवाडांवरती बाबा भांडांनी लिहिलेलं एक पुस्तक माझ्या वाचनात आलं आणि त्यात लालबाग एक बंगला होता. लालबाग हा एक उल्लेख मला सापडला. बाग एलिमिनेट झाली, आता लाल रंग आणि बंगला होता एवढं कळलं मला. पण नुसता होता, त्याचं लोकेशन एक्झॅक्टली कुठं हा शोध सुरूच होता. पुन्हा मला एका इंग्रजी पुस्तकात मला तो विषय सापडला की जे लालबाग नावाचा बंगला होता तो आलिशान बंगला होता आणि तो वाडिया नावाच्या माणसाचा होता.
1: अच्छा, पारशी
0: पारशी अर्थात पारशी, तो भागच पारशांचा होता. लवजी नसरवांची वाडिया, त्यांचं जे मूळ घर होतं ते गव्हर्नमेंट हाऊस म्हणजे आत्ताच हाफकिन इन्स्टिट्यूट म्हणून आपण, त्याच्या शेजारी त्याच्यापेक्षा मोठं ते वाडियाचं घर होतं आणि ती अख्खी जमीनच त्यांची होती. तर त्यातला एक हिस्सा ह्या वाडियाकडे आला होता, त्याचा तो बंगला होता. आता होता बंगला, नाव समजलं पण लोकेशन कळत नव्हतं. ते मला वाडियानेच लिहिलेलं एका पुस्तकामध्ये दिसलं की इथे इथे तो बंगला होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल माळोजी साहेब, त्या बंगल्याचा काही हिस्सा अजूनही आहे.
1: हो का?
0: अजूनही आहे. जवळपास 200 वर्ष झाली असतील.
1: वा,
0: खूप बदललाय, मुलाग्र बदललाय तो भाग. पण ती एक इमारत छोटी छोटी म्हणजे तेवढा हिस्सा आहे त्याचा, त्या काळच्या खिडक्या आहेत त्याला अजूनही.
1: अच्छा,
0: बरं. हाच बंगला कशावरना आता? हा पुन्हा मला स्वतःलाच प्रश्न पडतात आणि मी त्याची उत्तरे शोधत जातो. त्यातनं ते पुस्तक आलेलं आहे. मला आता ह्याचा अधिकृत पुरावा पाहिजे. हाच आहे तो बंगला. आता अधिकृत पुरावा म्हणजे प्रॉपर्टी कार्ड्स. 7-12 प्रॉपर्टी

0: म्हणजे अज्ञात मुंबई आलं आणि त्याच्यानंतर अज्ञात मुंबई दोन का आणि कसं आलं ते?
1: पहिलं पुस्तक लिहिलं तेव्हा मला कल्पना नव्हती माझ्याकडनं दुसरं पुस्तक लिहून होईल. तसं मगाशी सांगितलं की एक माहिती स्वतःला मला दुसरी माहिती मिळत जातील अशी अनेक माहिती साठत गेली माझ्याकडे, संदर्भ साठत गेले. मग आमचे पाटकर म्हणाले मग आपण दुसरं पण पुस्तक करूया, मालवणीत बोलायचो आम्ही. मी बोललो आता नाव काय द्यायचं, तर मुंबईच असा ना, दोन नाव देऊया आपण. म्हणून अज्ञात पुस्तक, अज्ञात मुंबई पुस्तक एक लिहिलेलं नाही आहे, ते नुसतं अज्ञात मुंबईचं आहे. दोन, आता याच्या पुढचं तीन चार येणार, विषय वेगळे वेगळे येतील. दुसरं पुस्तक अधिक शहाणपणाने लिहिलेलं आहे, जसं पहिलं उत्साहाच्या भरात लिहिलं गेलेलं आहे, दुसरं मी अतिशय काळजीपूर्वक लिहिलेलं आहे ते पुस्तक.
0: हां, मी तेच म्हणतोय, मी जेव्हा दोन्ही पुस्तकं जेव्हा वाचन केलं त्याच्यात असं लक्षात येतं की तुमचा त्याच्यातला घेतलेली श्रम हे दोन्ही पुस्तकांमध्ये दिसत आहेत, पण त्यांच्या मांडणीमध्ये मात्र फरक आहे. कारण दोन्ही पुस्तकं एका अभ्यासकाच्या डोळस दृष्टीने लिहिलेली आहे, त्याच्यात भरपूर टिपाई दिलेल्या आहेत, तर एकंदरीतच या टिपांचा उल्लेख वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये जरी असला तरी श्रवणानंदासाठी या टिपा गुंफलेल्या आहेत एकंदरीत सलग वाचन मालिकेमध्येच, आणि तो श्रवणानंद त्यामुळे द्विगुणित निश्चितच होणार आहे. पण परत एकदा याच्याकडे येताना की ह्याच्या टिपा तुम्ही त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहे, तुम्ही वारंवार उल्लेख केला आहे की एखादी नवीन गोष्ट शोधायला गेल्यानंतर नवीन सापडते, मग आधी सापडलेलं सत्य आणि नंतर परत सत्याचा शोध हा अविरत असतो, अखंड असतो, तो संपत नाही, तर नवीन सत्य, मग हे याची सांगड तुम्ही लेखनामध्ये कशी घडतात?
1: सांगतो, लेखनामध्ये सांगड घालताना पहिली गोष्ट मी संदर्भ का देतो तेही सांगतो, टिपा का देतो तेही सांगतो. सर, मी जेव्हा पुस्तकं वाचायचो सुरुवातीच्या काळामध्ये तेव्हा मला संदर्भ सापडायचे नाही कुठे, की ही माहिती खरी कशावरनं किंवा ही घेतली कुठून, की जेणेकरून मला बी वाचता येईल, की त्याचा काही वेगळा अर्थ निघतो का. ही चूक माझ्याकडनं होऊ नये जेणेकरून भविष्यात जे कोणी अभ्यास करतील ना त्यांना त्रास होऊ नये म्हणून मी ते संदर्भ आवर्जून दिलेले आहेत. टिपा याच्यासाठी त्या लेखनाचा जो प्रवाह असतो, फ्लो म्हणू आपण त्याला, तो तुटू नये म्हणून एखादी माहिती वेगळी माहिती असेल ती टिप म्हणून देतो ती, नाही तर तो फ्लो तुटतो वाचकाचा,
0: बरोबर,
1: ते तुटू नये म्हणून ते. एखादी माहिती ऐकीव असते, लोककथेच्या माध्यमातून असते, आख्यायिका म्हणून असते, पण ती देणं मला महत्वाचं वाटतं, पण ती टीप म्हणून देतो याला कारण त्याला तसे पुरावे सापडलेले नसतात.
0: विशेष करून मंदिरांच्या अनुषंगाने या गोष्टी प्रामुख्याने घडताना दिसून येतील, मग ते काळबादेवीचं मंदिर असेल नाहीतर
1: महालक्ष्मी आहे, गोल्फादेवी आहे, प्रभादेवी आहे. कारण इतिहास, आपण इतिहासाची पुस्तकं लिहितोय तर ती जास्तीत जास्त शुद्ध स्वरूपात जावं असा माझा प्रयत्न असतो. अर्थात इतिहास हा आजचं सत्य उद्या ते असेलच असं नाही, नवीन पुरावे येतात, आत्ताचं सत्य बदलतं. हे माझ्या बाबतीतही घडलेलं आहे, एका महालक्ष्मीच्या वरळीच्या बांधाचं जे प्रकरण आहे, कारण मी लिहिल्यानंतर वेगळी माहिती हातात आली, तर ती मी पहिली लिहिलेली न माहिती न खोडता दुसरी माहिती दिलेली आहे, आणि ते तसं स्पष्ट केलेलं आहे टिपेमध्ये. मी प्रकरणाच्या सुरुवातीलाच तसं म्हटलेलं आहे, टिप आवर्जून वाचा. आता जेव्हा सुधारित आवृत्ती येईल तेव्हा त्यातनं ते एलिमिनेट करून टाकेन मी, आणि नवीन जी माहिती आली ती देईन मी. तर हे देणं फार महत्वाचं असतं, कारण एखाद्या वाचकाने ना सर पहिलं वाचलेलं असतं, पण नवीन ही काहीतरी नवीनच तुम्हीच काय वेगळं वेगळं सांगताय, तर ते सांगायला लागतं, कारण इतिहास आहे हा
0: खरोखर,
1: कारण तो वाचणारा श्रद्धेने वाचत असतो ना.
0: हे झालं पुस्तकांच्या लेखनाच्या संदर्भामध्ये, पण आता हे पुस्तकं एका ऑडिओ बुक्स किंवा असं रेडिओ बुक्स म्हणूया, त्या रेडिओ बुक्सच्या स्वरूपामध्ये, वाचन मालिकेच्या स्वरूपामध्ये उद्यापासून लोकांना, श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहे FM रेनबो आणि नंतर आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरती, दोन्हीवरती. तर ही आकाशवाणीवरील मालिका या संदर्भामध्ये माध्यमांमधला जो फरक आहे तो लक्षात घेऊन काय काय आपण बदल याच्यामध्ये केलेले आहेत मालिकेच्या निर्मात्या ज्योत्स्ना केतकर आणि तुमच्या समन्वयातून?
1: लेखन आणि वाचणं माध्यम वेगळं याची मला कल्पना आहे. वाचायला अधिक सोपं जावं, सोपं म्हणण्यापेक्षा ते आकर्षक असावं आणि सत्यही असावं. त्यासाठी टिपा संदर्भ, आता संदर्भाची पुस्तकाची नावं देऊ शकत नाही, पण सगळीच नाही, पण काही नावं मी देण्याचा प्रयत्न केला आहे वेगळं माध्यमाच्या गरजेप्रमाणे. मी तसे बदल तथ्यामध्ये बदल नाही, पॅटर्नमध्ये बदल करून दिलेला आहे त्या स्वरूपामध्ये थोडासा. तर ते केतकर मॅडमनी आणि तुम्ही स्वतः मला ज्या काही सूचना केल्यात त्याप्रमाणे मी ते करून दिले, करून देतोही आहे. थोडस ते अवघड जातं हे डिव्हिजन करणं, कारण मी लेखक असल्यामुळे मी विस्तारवादी आहे
0: खरं,
1: आणि इथे थोडस
0: वेळेच्या मर्यादा
1: आपल्याला पाळाव्या लागतात, त्या माध्यमाचं आपल्याला तेवढं भान ठेवावं लागतं, त्यानुसार मी ते बदल करून देतोय.
0: मग श्रोत्यांनी ही मालिका का ऐकावी?

0: याविषयी लेखक, या मालिकेचे लेखक म्हणून तुम्ही काय सांगाल?
1: काय काबी म्हणजे इंटरेस्टिंग आहे सगळे. मुंबई देशाची लक्ष्मी आहे, महालक्ष्मी या शहराची देवता आहे. पुराणात कथा आहे, एक समुद्र मंथनातनं लक्ष्मी नावाचं रत्न निघालं. मुंबईचं काही वेगळं नाही आहे, फक्त मंथननं इथं बंधन झालेलं आहे. साती बेटे एकत्र जोडली तर तिची कथा हे माहिती असावं. या शहराचं जन्म कसा झाला, वाढ कशी झाली, ती समृद्ध कसं झाली, आजही ते क्रमांक एकचं कसं शहर आहे.
0: त्या म्हणजे तुम्ही मुंबईकरांना मुंबई परत भेट देत आहात.
1: मुंबईकरांना भेट देतोय आणि मुंबईच्या बाहेरच्यांना तिच्याविषयीचं कुतूहल म्हणा, आकर्षण म्हणा, म्हणजे वाढीला लागावं यासाठी प्रयत्न करतोय. मुंबईला मी माझी सर आई समजतो, दुसरी आई जन्म देणारी असतेच, पण हिने मला वाढवलं. पालनपोषण हे शहराने केलंय माझं. तर पूर्वी पद्धत होती ना सर, आपल्या उपास्य देवतेची आपण कथा लिहावी, पोथी लिहावी, तशी पोथी आहे.
0: फक्त
1: ती संदर्भाशी
0: तथ्यावर
1: आधारित आहे.
0: श्रोते हो, खरंतर या संदर्भामध्ये एक मुंबईकर म्हणून अज्ञात मुंबई आणि याच्या समविचारी लेखकाबरोबर, नितीन साळुंखेंबरोबर ही चर्चा बराच काळ चालू शकते. परंतु आपण या पुस्तकाची मालिकाच ऐकणार आहोत, त्यामुळे नितीन साळुंखेंनी लिहिलेली मुंबई आणि नितीन साळुंखेंना जाणवलेली मुंबई ही त्या मालिकेतून ऐकणार आहातच. मुंबईकरांना या वाचनाच्याच अनुषंगाने त्याची परत गवसणी व्हावी हा एक विचार पण त्याच्यामध्ये आकाशवाणीतर्फे आहे. तेव्हा नक्कीच ही मालिका तुम्ही ऐका. FM रेनबो वरती पण आहे आणि अस्मिता वाहिनीवरती पण ती आपल्याला ऐकायला मिळेल. नितीन साळुंखेंबरोबरचा हा संवाद आता वेळेच्या मर्यादेनुसार आता आपण त्याचा समारोप करणार आहोत. नितीन साळुंखेंनी या संदर्भामध्ये आकाशवाणीबरोबर या एकंदर प्रकल्पाविषयी जे सहकार्य केलेलं आहे त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. आणि निश्चितच आपण ही मालिका ऐकून मुंबईची माहिती आणि मुंबईचं एकंदर अस्तित्व आणि आपलं त्याच्या भोवतीचं अस्तित्व गवसणार आहे. नमस्कार.
1: आणि मला जे सर मी आकाशवाणीचे आभार मानतो, मला पोचवल्यापेक्षा मुंबई तुम्ही सर्वदूर पोचवताय, आकाशवाणी मुंबई याचे मी आभार मानतो. म्हणून
2: अज्ञात मुंबई या पुस्तकाचे लेखक नितीन साळुंखे यांची शैलेश माळोदे यांनी घेतलेली विशेष मुलाखत आत्ताच आपण ऐकली. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं क्षितिजा सहकारी यांनी. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, अज्ञात मुंबई या पुस्तकाचे लेखक नितीन साळुंखे यांची शैलेश माळुदे यांनी घेतलेली मुलाखत आपण आता ऐकलेली आहे. यानंतर ठीक 8 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या, 8:15 इंग्रजी बातम्या आणि 8:30 पुणे केंद्राहून मराठीतून बातम्या सहक्षेपित होणार आहे. त्यानंतर हिंदी कार्यक्रम घेऊन हिंदी आरजे आपल्यासोबत असणार आहेच. याशिवाय FM गोल्डला आरजे गौरी आणि FM रेनबोच्या दुपारच्या सत्रात आरजे चैताली आपल्यासोबत असणार आहे. पहाटे 5 वाजल्यापासून ते आत्तापर्यंत अनेक श्रोत्यांनी कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रम आवडल्याची पोचपावती दिलेली आहे. त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांचे मनपूर्वक आभार.

0: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शुभेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ. तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा पेच कायम. 14 पदरी विरार अलिबाग बहुआयामी परिवहन मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला प्रशासकीय मंजुरी. लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती. आणि 17 वर्षांखालील महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत भारत उपांत्यपूर्व फेरीत. आता सविस्तर बातम्या. शुभेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. हा शपथविधी समारंभ कोलकाता येथील ब्रिगेड परेड ग्राउंडवर पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष नितीन नवीन, केंद्रीय मंत्री आणि NDA शासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. तत्पूर्वी काल अधिकारी यांची गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली होती. या बैठकीत अधिकारी यांच्या नावावर एकमत झाल्याचं शहा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. यानंतर अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल RN रवी यांची भेट घेतली आणि सरकार स्थापन करण्याचा दावा केला. तमिळनाडूमध्ये सध्या सुरू असलेल्या सत्ता स्थापनेच्या हालचालींमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील AMMK पक्षाचे नेते TTV दिनकरन यांनी काल संध्याकाळी उशिरा राज्यपाल राजेंद्र अर्लीकर यांची भेट घेतली. आपल्या पक्षाचे एकमेव आमदार S. कामराज यांचा अण्णाद्रमुकचे सरचिटणीस E. पलानीस्वामी यांना सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा असल्याचं पत्र दिलं. या पत्रावर AMMKचे सरचिटणीस आणि एकमेव आमदार या दोघांच्याही स्वाक्षऱ्या आहेत. हे स्वाक्षरी केलेलं पत्र चेन्नई इथं पोहोचण्यापूर्वीच तमिळ प्रसारमाध्यमांनी AMMKचा TVKला पाठिंबा असल्याचं वृत्त दिलं. ते पत्र केवळ बनावटच नसून त्यावर स्वाक्षरी करणाऱ्या आमदारांशी आपला संपर्क देखील झाला नव्हता असं दिनकरन यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी आपण राज्यपालांना विनंती केली असल्याचंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र शासनाने 14 पदरी विरार अलिबाग बहुआयामी परिवहन मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या मार्गिकेमुळे प्रवासाचा वेळ 90 मिनिटांनी वाचणार असून मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील बंदरे, दळणवळण केंद्र तसंच आगामी पायाभूत सुविधा प्रकल्पांशी असलेली जोडणी सुधारण्याची अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यात वसई तालुक्यातील नवघर ते पेण तालुक्यातील बालावली दरम्यान 96 किलोमीटर लांबीचा पट्टा बांधला जाईल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची या प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली असून सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर हा प्रकल्प राबवला जाणार आहे. ही मार्गिका वसई, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, पनवेल, उरण, पेण आणि अलिबाग या तालुक्यातील 104 गावांमधून प्रस्तावित करण्यात आली आहे. तसंच मुंबईसह अहमदाबाद, आग्रा, निर्मल, वडोदरा, गोवा, पुणे हे द्रुतगती महामार्ग देखील जोडले जाणार आहेत. केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची CDS अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती केली आहे. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार लेफ्टनंट जनरल सुब्रमणी हे पदभार स्वीकारल्याच्या दिवसापासून आणि पुढील आदेश मिळेपर्यंत लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणून देखील काम पाहतील. जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी पूर्ण झाल्यानंतर ते आपला पदभार स्वीकारतील. लेफ्टनंट जनरल सुब्रमणी हे राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयामध्ये लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी लष्कर उपप्रमुख आणि जनरल ऑफ कमांडिंग इन चीफ मध्य कमांड म्हणून सेवा बजावली आहे. तसंच पश्चिम आणि उत्तर सीमांवरील महत्वाच्या लष्करी तुकड्यांचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. हंता विषाणूशी संबंधित प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत.

अटलांटिक समुद्रात एका जहाजावर हंता विषाणू संसर्गाच्या नोंदवलेल्या प्रकरणांच्या सद्यस्थितीवर मंत्रालय बारकाईने लक्ष ठेवून आहे. या जहाजावर असलेल्या दोन भारतीय खलाशांमध्ये कुठलीही लक्षणं दिसून आलेली नाहीत, मात्र त्यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार जहाजावर हंता संसर्गबाधित 8 संशयित रुग्ण सापडले. त्यापैकी 5 रुग्णांना हंता विषाणूचा संसर्ग झाल्याचं प्रयोगशाळेच्या अहवालात स्पष्ट झालं असून 3 मृत्यूंचीही नोंद झाली आहे. या विषाणूची मानवाकडून मानवाकडे संसर्ग होण्याची शक्यता मर्यादित असल्याचंही जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे. या विषाणूंचा संसर्ग झालेल्या उंदरांमुळे याचा प्रसार होतो. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अमेरिकेच्या पाठिंब्यानं मांडण्यात आलेल्या ठरावाचा मसुदा सदोष आणि राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचं म्हणत इराणनं तो नाकारला आहे. त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून या दोन देशांदरम्यानचा तणाव आणखी वाढला आहे. या प्रस्तावामुळे संघर्ष संपवण्यास या प्रस्तावाची मदत होण्याऐवजी बेकायदा कृत्यांना वैधता मिळेल असा दावा इराणनं केला आहे. इराणच्या बंदरालगतच्या भागात अमेरिकेनं केलेली नाकेबंदी उठवून होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक पूर्ववत करणं हा युद्ध संपूर्ण स्थिरतेच्या दिशेनं जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं इराणनं म्हटलं आहे. या प्रस्तावाला अमेरिकेसह बहारीन, सौदी अरेबिया, युएई, कुवैत आणि कतारचा पाठिंबा होता. जगातील सर्वात महत्वाच्या सागरी मार्गानं वाहतुकीचं स्वातंत्र्य असावं अशी मागणी करणारा हा ठराव होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. हा तात्पुरता युद्धविराम रशियाचा विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असल्याचं त्यांनी आपल्या ट्रूथ सोशल या समाज माध्यमावर म्हटलं आहे. हा युद्धविराम 9 ते 11 मे या कालावधीत लागू असेल. या तात्पुरत्या युद्धविरामादरम्यान दोन्ही बाजूंच्या प्रत्येकी 1000 कैद्यांची अदलाबदल करण्यात येणार आहे. हे युद्ध कायमस्वरूपी संपुष्टात आणण्याच्या उद्देशानं सध्या चर्चा सुरू असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणला शस्त्रे आणि शाहिद ड्रोन तसंच बॅलिस्टिक क्षेपणास्त्र बनवण्यासाठी आवश्यक कच्चा माल मिळवण्याच्या प्रयत्नांना मदत केल्याच्या आरोपावरून अमेरिकेने चीन आणि हाँगकाँगमधील अनेकांसह 10 व्यक्ती आणि कंपन्यांवर निर्बंध जाहीर केले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीसाठी चीनला जाणार आहेत. त्याच्या काही दिवस आधी आणि इराणसोबतचे युद्ध संपवण्याचे प्रयत्न थांबले असताना अमेरिकेनं हे पाऊल उचललं आहे. इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात 14 आणि 15 मे रोजी अमेरिकेच्या मध्यस्थीनं चर्चा होणार आहे. दोन्ही देशांदरम्यान एक व्यापक शांतता आणि सुरक्षा करार करण्यासाठी ही चर्चा होणार असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं म्हटलं आहे. या चर्चेत सीमांकनासह संपूर्ण लेबनॉनच्या भूभागावर सार्वभौमत्वाची पूर्ण पुनर्स्थापना या मुद्द्यावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. लेबनॉनच्या राज्यसत्तेची पूर्ण पुनर्स्थापना आणि हिजबुल्लाचं संपूर्ण निःशस्त्रीकरण यावरच व्यापक शांतता अवलंबून असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. समुद्रातून प्रवास करत असलेल्या जहाजावरील भारतीय कर्मचाऱ्यांच्या मृत्यूबद्दल दुबईतील भारतीय वाणिज्य दूतांनी दुःख व्यक्त केलं आहे. वाणिज्य दूतांनी समाज माध्यमावर ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलं असून आपण जहाज मालकाच्या सतत संपर्कात असून घटनेची तपशीलवार माहिती घेत आहोत असं म्हटलं आहे. मंत्री कुंवर विजय शाह यांच्या खटला चालवायला मंजुरी देण्याबाबत 4 आठवड्यात निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं मध्यप्रदेश सरकारला दिले. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर शाह यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाच्या अहवालानंतर देखील शाह यांच्या विरोधात खटला चालवायला राज्य सरकारनं मंजुरी दिलेली नाही. आयपीएल क्रिकेटमध्ये काल कोलकाता नाईट रायडर्सनं दिल्ली कॅपिटल्सचा 8 गडी राखून पराभव केला. 143 धावांच्या विजयाचं लक्ष गाठताना कोलकाता नाईट रायडर्सनं 15व्या षटकात 2 गडी गमावून 147 धावा केल्या. फिन अॅलनच्या शतकी खेळावर कोलकातानं हे आव्हान सहज पार केलं. भारताने काल चीनमधील सुझोव इथं झालेल्या एएफसी 17 वर्षांखालील महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत अखेरच्या सामन्यात लेबनॉनवर 4-0 असा विजय मिळवत प्रथमच या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करून इतिहास रचला आहे. भारताकडून प्रीतिका बर्मननं 7व्या आणि 85व्या मिनिटाला, अल्वा देवी सेनजमनं 36व्या मिनिटाला तर जोयानं 72व्या मिनिटाला गोल नोंदवले. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचल्यास भारताचे 2026 फिफा 17 वर्षाखालील महिला विश्वचषकातील स्थान निश्चित होईल. हवामान. भारतीय हवामान विभागानं पुढील 2 दिवसात देशाच्या दक्षिण भागातील बहुतांश क्षेत्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज बिहार, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड आणि विदर्भ या भागात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवली आहे. उत्तर प्रदेश, मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश, मराठवाडा, सिक्कीम, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या भागात मेघगर्जनेसह विजा चमकण्याचा अंदाज वर्तवला आहे. आज ओडिशा, रायलसीमा, तेलंगणा, कोकण, गोवा, किनारपट्टीवरील कर्नाटक, अंदमान आणि निकोबार बेटे
तसंच ईशान्येकडील राज्यांमध्ये देखील अशीच परिस्थिती राहील.

येण्याची अपेक्षा आहे. दरम्यान गुजरात आणि पश्चिम राजस्थानमध्ये गुरुवारपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. देशाच्या पश्चिम आणि वायव्य भागात उद्यापर्यंत कमाल तापमानात 2 ते 5 अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. शुभेंदु अधिकारी आज पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ. तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा पेच कायम. 14 पदरी विरार अलिबाग बहुआयामी परिवहन मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला प्रशासकीय मंजुरी. लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती. आणि 17 वर्षांखालील महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत भारत उपांत्यपूर्व फेरीत दाखल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, मी नितीन साळुंखे. अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक. आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे. या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो, त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मेपासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल. आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा आनंद

0: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
1: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
0: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
0: तर मित्रहो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
1: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.

0: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
0: तर मित्रहो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

नमस्कार, मी नितीन साळुंखे. अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक. आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे. या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो, त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मे पासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल. आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा आनंद

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

नमस्कार, मी नितीन साळुंखे. अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक. आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे. या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मेपासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल. आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा आनंद घ्या.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
1: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
0: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
0: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपले स्वागत करते. पश्चिम बंगालचे नववे मुख्यमंत्री म्हणून ज्येष्ठ नेते शुभेंदू अधिकारी यांनी आज शपथ घेतली. कोलकाता इथे ब्रिगेड परेड ग्राउंडवर हा सोहळा पार पडला. मुख्यमंत्र्यांसोबतच 5 कॅबिनेट मंत्र्यांनाही राज्यपाल आर एन रवी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या मंत्रिमंडळात दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक कीर्तनिया, निशित प्रामाणिक आणि खुदिराम टुडू यांचा समावेश आहे. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच अनेक केंद्रीय मंत्री आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. पश्चिम बंगालमध्ये भाजपची प्रथमच सत्ता प्रस्थापित झाली आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या 165व्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. गुरुदेव एक महान विचारवंत, कलाकार आणि शिक्षण तज्ज्ञ होते. त्यांच्या कलाकृतींतून भारतीय संस्कृतीची समृद्धता आणि मानवी मूल्य स्पष्टपणे अधोरेखित होतात, ज्यांचा प्रभाव भावी पिढ्यांवर कायम राहील असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. टागोर हे भारताच्या सांस्कृतिक आत्म्याचा शाश्वत आवाज होते. त्यांची कालातीत शिकवण आणि विचार लोकांना सदैव मार्गदर्शन करत राहतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराणा प्रताप यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करत देशवासियांना त्यांच्या अदम्य साहस आणि राष्ट्रभक्तीपासून प्रेरणा घेण्याचा संदेश दिला. महाराणा प्रताप हे शौर्य, पराक्रम आणि स्वाभिमानाचं अमर प्रतीक आहेत. त्यांनी मातृभूमीच्या सन्मान, गौरव आणि प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, महान स्वातंत्र्य सेनानी गोपाळकृष्ण गोखले आणि महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना अभिवादन केलं. तसंच थोर समाज सुधारक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्तही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केलं. मुंबई विद्यापीठाच्या विना अनुदानित विभागातील शिक्षकीय पदांमधील विविध प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि संचालक पदांसाठी अर्ज सादर करण्याच्या

मुदतीत 11 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. विद्यापीठानं या संदर्भात अधिकृत सूचना प्रसिद्ध केली आहे. याशिवाय ऑनलाईन अर्जांची छापील प्रत तसंच शैक्षणिक अध्यापन आणि संशोधन पात्रतेचे 3 संच विद्यापीठाच्या फोर्ट परिसरातील आवक विभागात सादर करण्याची अंतिम मुदत 15 मे पर्यंत निश्चित करण्यात आली आहे. सर्व संबंधित उमेदवारांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घेऊन विहित मुदतीत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन मुंबई विद्यापीठ प्रशासनानं केलं आहे. पुणे जिल्ह्यातील नसरापूर आणि म्हाळुंगे इथे अत्याचाराला बळी पडलेल्या 2 बालकांच्या कुटुंबियांना राज्य सरकारच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत मंजूर झाली आहे. यासंदर्भात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली. बैठकीत दोन्ही प्रकरणातील कागदपत्रांची सविस्तर कायदेशीर तपासणी करण्यात आली. त्यानंतर पीडितांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा दुर्दैवी घटनांमुळे झालेल्या मानसिक आणि शारीरिक वेदना आर्थिक मदतीनं भरून निघू शकत नाहीत. मात्र पीडित बालक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी ही मदत महत्वाची ठरू शकते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी कायम कटिबद्ध असल्याचं न्यायमूर्ती महाजन यांनी या बैठकीत स्पष्ट केलं. लातूर जिल्ह्यात 35 खासगी विहिरी आणि विंधन विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलं आहे. यात औसा तालुक्यात 11, अहमदपूर 10, उदगीर तालुक्यातल्या 8 विहिरींचा समावेश आहे. तसंच रेणापूर आणि चाकूर तालुक्यात प्रत्येकी 1 गावासाठी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. जळकोट तालुक्यात टँकर भरण्यासाठी 3 आणि इतर 2 अशा एकूण 5 विहिरी प्रशासनाच्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना नियमित आणि सुरक्षित पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासन आवश्यक त्या ठिकाणी तातडीनं उपाययोजना करत आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात जयपूर इथे सामना होईल. हा सामना सायंकाळी 7:30 वाजता खेळवला जाणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10

नमस्कार, मी नितीन साळुंखे. अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक. आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे. या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो, त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मेपासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल. आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा आनंद घ्या.

आकाशवाणी मुंबई। मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पश्चिम बंगालमध्ये पहिल्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न। राज्याचे 9वे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदु अधिकारी यांनी घेतली शपथ। देशाचे नवे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची, तर नवे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती। त्रिनिदाद आणि टोबॅगो बरोबरचे भारताचे घनिष्ठ संबंध आणि मैत्रीपूर्ण सहकार्य प्रशंसनीय असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन। आणि रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांचा युद्धविराम। पश्चिम बंगालमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदु अधिकारी यांनी आज शपथ घेतली। कोलकात्यातल्या ब्रिगेड परेड मैदानात एका भव्य समारंभात राज्यपाल RN रवी यांनी अधिकारी यांना राज्याचे 9वे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। मुख्यमंत्र्यांसह दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक कीर्तनिया, निशित प्रामाणिक आणि खुदिराम तुडू या 5 कॅबिनेट मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा, नितीन गडकरी आणि इतर केंद्रीय मंत्री तसंच भाजप NDA शासित राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर होते। भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे सहकारी आणि पश्चिम बंगालमधले भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते माखनलाल सरकार या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते। कार्यक्रमस्थळी पोहोचण्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रोड शो केला। भाजपनं पश्चिम बंगाल विधानसभेच्या 294 जागांपैकी 207 जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापन केली आहे। गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या 165व्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे। टागोर यांचं कार्य साहित्य क्षेत्रापुरतं मर्यादित नसून त्यांच्या कार्यातून भारतीय संस्कृतीचं वैभव आणि मानवतेच्या जागतिक मूल्यांचं प्रतिबिंब दिसून येतं असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे। तर रवींद्रनाथ टागोर यांनी भारताची शाश्वत मूल्य आणि संस्कृती

0: गुरुजींचा आविष्कार आपल्या साहित्यातून केला असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेला प्रचंड बळ दिलं. त्यांचं जीवन, तत्वज्ञान आणि मूल्य येणाऱ्या पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहतील असं राजनाथ सिंह यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. टागोर यांनी साहित्य, संगीत आणि तत्वज्ञानाच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या भावनेला नवी गती दिली असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. टागोर यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीत संविधान सदन इथल्या त्यांच्या प्रतिमेला खासदार आणि माजी सदस्य आणि लोकसभा महासचिव उत्पल कुमार सिंग यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं आयोजित सोहळ्यात ते सहभागी होणार आहेत. मंदिरातला कुंभाभिषेक आणि ध्वजारोहण सोहळा त्यांच्या हस्ते होणार असून ते विशेष पूजाही करतील. प्रधानमंत्री नंतर वडोदरा इथं सरदारधाम वसतिगृहाचं उद्घाटन करतील. निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील CDS अर्थात संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे CDS जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे. याच दिवशी जनरल NS राजा सुब्रमणी पदभार स्वीकारतील आणि संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील. लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी 1 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार आहेत. व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदलाचे पुढील प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत. त्यांना नौदलात कार्यान्वयन, सामरिक आणि कर्मचारी व्यवस्थापन पदांवर जवळपास 4 दशकांचा अनुभव आहे. सध्याचे नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. नागरिकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या हेतूनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या योजनांमुळे समाजातल्या वंचित आणि दुर्लक्षित घटकांना विमा सुरक्षा मिळू लागली आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आणि अटल पेन्शन योजनेला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या. या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना जीवनातल्या अस्थिरतेविरुद्ध लढण्याचं सामर्थ्य प्राप्त होऊन दीर्घ मुदतीसाठी आर्थिक सहाय्य मिळत आहे. या योजनांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली असून कोट्यवधी रुपयांच्या दाव्यांचा निपटारा करण्यात आला आहे असं सीतारामन यांनी सांगितलं. डिजिटल स्वरूप, नोंदणी आणि दाव्यांची सुलभ प्रक्रिया हे या योजनेचं बलस्थान असल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवरही तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. त्रिनिदाद आणि टोबॅगो बरोबर असलेले भारताचे घनिष्ठ संबंध आणि मैत्रीपूर्ण सहकार्य प्रशंसनीय असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी म्हटलं आहे.
1: इंडिया हॅज ट्रेडिशनली हॅड व्हेरी वॉर्म अँड फ्रेंडली रिलेशन्स विथ ट्रिनिदाद अँड टोबॅगो अँड दीज टाईज हॅव बीन अंडरपिन्ड बाय शेअर्ड हिस्ट्री, आवर स्ट्रगल अगेन्स्ट कॉलोनियलिझम अँड बाय आवर व्हेरी स्पेशल बॉन्ड्स ऑफ क्रिकेट. In fact, the people of our two countries share so much in common, whether we talk of clothing and sports or food habits and traditions.
0: जयशंकर सध्या या देशाच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या प्रधानमंत्री कमला प्रसाद बिसेसर यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी नवीन कल्पना आणि उपक्रमांवर चर्चा केली. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये पर्यटन, परराष्ट्र व्यवहार या क्षेत्रांसह पोर्ट ऑफ स्पेनमधल्या परराष्ट्र आणि कॅरिकॉम व्यवहार मंत्रालयाच्या इमारतीला सौर ऊर्जेवर चालवण्यासाठी एका करारावर स्वाक्षरी करण्यात आली. याशिवाय त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये अनेक कल्याणकारी प्रकल्प आणि आयुर्वेद संस्था स्थापन करण्यासंबंधी देखील अनेक करार करण्यात आले. रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांचा युद्धविराम झाला असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. हा तात्पुरता युद्धविराम रशियाच्या विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असल्याचं त्यांनी आपल्या ट्रूथ सोशल या समाज माध्यमांवर म्हटलं आहे. हा विराम आजपासून येत्या सोमवारपर्यंत लागू राहील. विराम काळात दोन्ही बाजू परस्परांच्या प्रत्येकी 1,000 युद्ध कैद्यांची मुक्तता करतील. हे युद्ध

कायमस्वरूपी संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने सध्या चर्चा सुरू असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अमेरिकेच्या पाठिंब्यानं मांडण्यात आलेल्या ठरावाचा मसुदा सदोष आणि राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचं म्हणत इराणनं तो नाकारला आहे. त्यामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीवरून या दोन देशांदरम्यानचा तणाव आणखी वाढला आहे. या प्रस्तावामुळे संघर्ष संपवण्यास या प्रस्तावाची मदत होण्याऐवजी बेकायदा कृत्यांना वैधता मिळेल असा दावा इराणनं केला आहे. इराणच्या बंदरालगतच्या भागात अमेरिकेनं केलेली नाकेबंदी उठवून होर्मुझच्या समुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक पूर्ववत करणं हा युद्ध संपवून स्थिरतेच्या दिशेनं जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं इराणनं म्हटलं आहे. या प्रस्तावाला अमेरिकेसह बहारीन, सौदी अरेबिया, युएई, कुवैत आणि कतारचा पाठिंबा होता. जगातील सर्वात महत्वाच्या सागरी मार्गानं वाहतुकीचं स्वातंत्र्य असावं अशी मागणी करणारा हा ठराव होता. होर्मुझच्या समुद्रधुनीजवळ काल एका लाकडी नौकेला आग लागून झालेल्या दुर्घटनेत एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला तर इतर चार जण जखमी झाले. या भागातून त्याचवेळी जाणाऱ्या जहाजातल्या कर्मचाऱ्यांनी या दुर्घटनाग्रस्त नौकेवरचे कर्मचारी आणि इतर प्रवाशांची सुटका केली. जखमींना दुबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. भारतीय दूतावासातल्या अधिकाऱ्यांनी काल या खलाशांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. जयपूरमधल्या सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. दरम्यान स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं दिल्ली कॅपिटल्सवर 8 गडी तसंच 34 चेंडू राखून विजय मिळवला आहे. कोलकाताचा हा सलग चौथा विजय तर दिल्लीचा सलग पाचवा पराभव ठरला. या सामन्यात कोलकातानं नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर दिल्लीला निर्धारित 20 षटकात 8 बाद 142 धावातच रोखलं. अर्धशतकी खेळी केलेल्या पथुम निसांकाशिवाय दिल्लीच्या एकाही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. फिन ॲलन हा T20 क्रिकेटमधला एका कॅलेंडर वर्षात 3 शतकं झळवणारा न्यूझीलंडचा पहिला फलंदाज ठरला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न. राज्याचे 9वे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी घेतली शपथ. देशाचे 9वे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर 9वे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. त्रिनिदाद आणि टोबॅगो बरोबरचे भारताचे घनिष्ठ संबंध आणि मैत्रीपूर्ण सहकार्य प्रशंसनीय असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. आणि रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांचा युद्धविराम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: हाय, हॅलो, नमस्कार आणि शुभ दुपार। आकाशवाणी मुंबई प्रसारित 107.1 मेगाहर्ट्सवर आपण ऐकता आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम रेनबो वाहिनी, आणि आज आपल्याबरोबर आहे मी आरजे चैताली कानेटकर। सत्ता, साम्राज्य आणि वैभव यापेक्षा स्वातंत्र्य आणि स्वाभिमान श्रेष्ठ असतात हे आपल्या संपूर्ण जीवनातून सिद्ध करणारे महाराणा प्रताप हे इतिहासातलं विरळ योद्ध्यांपैकीचं एक नाव। प्रतिकूल परिस्थितीतही तत्वांशी तडजोड न करता जगण्याचं धैर्य त्यांनी दाखवलं। त्यांचा जन्म 9 मे 1540 रोजी कुंभलगड येथे झाला। निष्णात योद्धा असण्याबरोबरच प्रचंड भूतदया सुद्धा त्यांच्यात होती। त्यांची आज जयंती, महाराणा प्रताप हे नाव इतिहासात कोरलं गेलं ते योद्ध्याबरोबरच अजून एका गोष्टीसाठी, आणि ती गोष्ट त्यांच्या भूतदयेशी जोडली गेली आहे। हीच गोष्ट आजच्या चला दोस्त हो या कार्यक्रमात मी तुम्हाला सांगणार आहे। तेव्हा ही गोष्टी ऐकण्यापूर्वी, या गोष्टीला सुरुवात करण्यापूर्वी आपण ऐकणार आहोत एक छानसं गीत।

हा घोड्यांचा टपटप करणारा आवाज बरं मी का लावला असा कदाचित तुमच्या मनात प्रश्न आलाच असेल. याच प्रश्नाचं उत्तर मी आत्ता देणार आहे. सप्तरंगी साथ या आपल्या कार्यक्रमात आपण नंतर वेगळाच विषय बोलणार आहोत, पण आज आत्ता मात्र चला दोस्त हो मध्ये महाराणा प्रताप जयंतीनिमित्त मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे स्वामीनिष्ठ अश्व चेतकाची. हा अश्व म्हणजे कोण तर महाराणा प्रताप यांच्याशी जोडलं गेलेलं हे एक नाव. मला वाटतं कदाचित महाराणा प्रताप म्हटल्यानंतर अश्व चेतक हे पुढे आल्याशिवाय कधी राहणारच नाही. त्या काळात ना अनेक राजांनी राजकीय सुरक्षितता सन्मान आणि सत्तेसाठी मुघल अधीनता स्वीकारली होती. सम्राट अकबराच्या दरबारात महाराणा प्रताप यांनाही सन्मानपूर्वक निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र स्वातंत्र्याचा त्याग करणं हे त्यात खरंतर अपेक्षित होतं. स्वाभिमानाशी तडजोड न करण्याचा निर्णय घेतल्यानं त्यांच्या आयुष्याला संघर्षाचं वळण लागलं आणि त्यातून 1576 साली हल्दीघाटीचं युद्ध सुरू झालं. त्यात त्यांना घोडा चेतक यानं दिलेली साथ ही इतिहासात अजरामर झाली. आज ह्याच चेतकाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही सुद्धा आपल्या कार्यक्रमात नक्कीच सहभागी होऊ शकता आणि त्यासाठी आपले संपर्क क्रमांक आहेत 4515 41 32 4515 41 33. आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे 8657661071 8657661071. तर आज आपण ऐकतोय महाराणा प्रताप जयंतीनिमित्त स्वामिनिष्ठ अश्व चेतकाची ही गोष्ट.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: निश्चितच जनगणना आपली आहे. स्वगणना कशी करायची हे सगळीकडे आपल्याला दिसतंय, तर निश्चित स्वगणना आपण करूया. आणि एकीकडे आत्ता मात्र महाराणा प्रताप स्वामिनिष्ठ अश्व यांची गोष्टही ऐकूया. तर आपण इथपर्यंत आलो होतो की 1576 साल उजाडलं होतं, हल्दीघाटीचं प्रचंड घनघोर युद्ध सुरू झालं होतं आणि त्यात त्यांना घोडा चेतक यानं दिलेली साथ ही इतिहासात अजरामर झाली होती. या लढाईमध्ये अकबराने आपलं सैन्य पाठवून त्यांच्यावर हल्ला चढवला. मुघल सैन्याची संख्या महाराणा प्रतापांच्या सैन्याच्या चौपट होती. ही लढाई 5 ते 6 तास चालली. हळूहळू लढाईत मुघल सैन्याचं पारडं जड व्हायला लागलं. स्वतः महाराणा प्रताप गंभीररित्या जखमी झाले. त्यांच्या समोर सध्यापुरती माघार घेण्यावाचून कुठलाच पर्याय सुद्धा उरला नाही. महाराणा प्रताप यांच्या लाडक्या आणि रुबाबदार पांढरा शुभ्र चेतक घोड्यावर स्वार होते. या घोड्याचंही आपल्या मालकावर खूप निस्सीम असं प्रेम होतं. महाराणा जखमी झालेत आणि त्यांना तिथून निघणं आवश्यक आहे हे त्या चेतकच्या लक्षात आलं. चेतकने वाऱ्याच्या वेगानं पळायला सुरुवात केली. मुघल सैनिक त्यांच्या पाठलागावर होतेच. समोर खिंडीच्या तोंडाशी चेतकने स्वतःची पर्वा न करता एक निर्णय घेतला आणि पुढे काय झालं हे ऐकूया या गाण्यानंतर.

तर मगाशी गोष्ट सांगत असताना मी इथपर्यंत येऊन थांबले होते की चेतकने वाऱ्याच्या वेगानं पळायला खरी सुरुवात केली आणि त्याचा वेग इतका प्रचंड होता, शत्रू सैन्य त्याच्या मागे लागलेलं होतं. पण हे सगळं असून सुद्धा त्याला हे माहिती होतं की आपल्या मालकाला आपल्याला योग्य ठिकाणी नेऊन पोचवायचंच आहे. आणि त्यामुळे त्याने एक निश्चय केला आणि स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता एक प्रचंड मोठा पाण्याचा जलप्रवाह त्याने वेगाने ओलांडला, उडी मारली आणि जवळपास 26 फूट पलीकडच्या डोंगरावरती तो पोहोचला आणि जाऊन कोसळला. पाठलाग करणारे सैनिक थबकले. त्यांना इतकी उडी मारून पलीकडे जाणं हे केवळ अशक्य होतं. त्या उडीमुळे चेतक जखमी झाला आणि त्याचे प्राण गेले. महाराणा प्रताप त्यांचं हे बलिदान बघून खरंच भावुक झाले. त्यांच्या लाडक्या घोड्यानं आज स्वतःचे प्राण देऊन आपल्या धन्याच्या प्राणांची रक्षा केली होती. महाराणा प्रताप स्वतः तिथून निसटण्यात यशस्वी झाल्यामुळे त्यांच्या सैनिकांना हुरूप मिळाला आणि तेही तिथून निसटले. चेतकच्या बलिदानामुळे महाराणा प्रतापांना जिवंत राहून आपला लढा सुरू ठेवता आला. महाराणा प्रतापांचा भाऊ शक्तिसिंग आधी कौटुंबिक बेबनावामुळे मुघलांना जाऊन मिळाला होता म्हणे. पण असं म्हणतात की आपल्या भावासाठी चक्क एका घोड्यानं जो त्याग करून दाखवला त्यांनी त्यांचं मन बदलून गेलं आणि ते पुन्हा एकदा आपल्या भावाला जाऊन मिळाले. यातून प्राण्याची आणि मालकाची एकनिष्ठता आपल्याला लक्षात येते.

0: सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: तर आपण घोडा चेतक याची जी गोष्ट ऐकत होतो, खरंच नवल वाटतं की एक घोडा हा आपल्या मालकासाठी इतकं मोठं बलिदान देऊ शकतो. महाराणा प्रतापांच्या बऱ्याच चित्र आणि पुतळ्यांमध्ये चेतक घोडा असल्याचं दिसून येतं. महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरात एका चौकात चेतक घोड्याचा झेप घेतांचा तो पुतळा आहे. काही दशकांपूर्वी बजाज कंपनीची चेतक नावाची स्कूटर आली होती आणि ती प्रचंड लोकप्रिय झाली होती. हल्दीघाटाची लढाई प्रत्यक्षात झाली होती आणि हा चेतक घोडा आणि त्याची ही प्रेरणादायी कथा आजही इतिहासात लिहिल्याचं दिसून येतं. शेकडो वर्षानंतर आजही ही कथा आपल्याला प्रेरणा देतेच की प्राण्यांनी माणसाला अनेक प्रकारे मदत केल्याची असंख्य उदाहरणं आहेत. रामायणाचा तर याच्यात अवश्य उल्लेख करायलाच लागेल. अगदी खारीचा वाटा उचलणारी ती खारुताई असेल किंवा जटायू पक्षी असेल, असंख्य असे आपल्याला संदर्भ बघायला मिळतात की जिथे प्राण्यांनी पक्ष्यांनी आपल्याला मनापासून जीव लावला आहे, आपल्याला मदत केलेली आहे. खरं तर प्राणी पाळणं ही गोष्ट अनेकांना सोपी वाटते, पण प्राणी पाळून ती शेवटपर्यंत निभावण्याची जबाबदारी मात्र प्रत्येकानं उचलायला हवी. कारण प्राणी हे आपल्याला खरंच खूप जीव लावतात आणि त्यामुळे त्यांनाही आपण अखेरपर्यंत साथ देणं आणि सांभाळणं हे आपलंसुद्धा कुठेतरी कर्तव्य मात्र निश्चित ठरतं.

आपला देश, आपलं राज्य, आपलं घर, आपला परिसर, अगदी सगळ्या सगळ्यांवर खरं तर आपण मनापासून प्रेम करतो आणि ते केलं पाहिजे. आणि आज आपण भूतदयाबद्दल बोललो. खरं तर भूतदयाचा विचार हा असंख्य तत्वज्ञानांनी आपल्या तत्वज्ञानामध्ये नमूद केलेला असाच विचार आहे. कारण ज्या वेळेला माणूस माणसाचा विचार करतो त्यावेळेला परिसंस्थेचा विचार हा आपोआप त्याच्यात येतच असतो. आज महाराणा प्रताप यांची जयंती हे एक फक्त निमित्त होतं. घोडा चेतक याची ती गोष्ट भूतदया हा विचार मला निश्चितपणे मांडायचाच होता. कारण महाराणा प्रताप हे नावसुद्धा फक्त एक योद्ध्याची आठवण करून देणारं नाही आहे. स्वातंत्र्याशी तडजोड न करण्याच्या ध्येयाला नमन करण्याचा आजचा दिवस आहे. आणि आपल्या मालकासाठी प्राण्यांची आहुती देणारा चेतक हे प्राण्याच्या एकनिष्ठतेचं, त्यागाचं ज्वलंत उदाहरण आहे. आणि त्यामुळे महाराणा प्रताप यांना आणि त्यांचा स्वामीनिष्ठ अश्व चेतक याला मी अतिशय मनापासून मुजरा करते, सलाम देते. यानंतर आपण 3 वाजता बातम्या ऐकणार आहोत आणि 3:10 सप्तरंगी 7 पुन्हा एकदा भेटणार आहोत. पण आत्ता मात्र महाराणा प्रताप आणि त्यांचा स्वामीनिष्ठ घोडा चेतक याच्यासाठी मानाचा मुजरा.

आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाचे नवे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर नवे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न. राज्याचे नववे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदु अधिकारी यांनी घेतली शपथ. भारतात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा गैरसमज देशातले आणि देशाबाहेरचे शत्रू पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा आरोप. आणि भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याबद्दल ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची राज्य सरकारवर टीका. निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील CDS अर्थात संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे CDS जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे. याच दिवशी जनरल NS राजा सुब्रमणी पदभार स्वीकारतील आणि संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील. लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी 1 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार आहेत. व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदलाचे आगामी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या नौदलाच्या पश्चिम विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत. त्यांना नौदलात कार्यान्वयन सामरिक आणि कर्मचारी व्यवस्थापन पदांवर जवळपास 4 दशकांचा अनुभव आहे. सध्याचे नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. भाजपची विचारधारा पश्चिम बंगालच्या जनतेनं स्वीकारली असल्याचं पश्चिम बंगालमधल्या भाजपाच्या नेत्रदीपक यशातून दिसून येतं. हा सत्ताबदल राज्यात विकासाचा मार्ग मोकळा करेल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यापूर्वी गडकरी माध्यमांशी बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदु अधिकारी यांनी आज शपथ घेतली. कोलकात्यातल्या ब्रिगेड परेड मैदानात एका भव्य समारंभात राज्यपाल RN रवी यांनी अधिकारी यांना राज्याचे नववे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 5 कॅबिनेट मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा आणि इतर केंद्रीय मंत्री तसंच भाजप NDA शासित राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर होते. भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे सहकारी आणि पश्चिम बंगालमधले भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते माखनलाल सरकार या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री शपथविधीला हजर होते. पुदुच्चेरीत सर्वाधिक बहुमत मिळवणाऱ्या NINRC चे प्रमुख N. रंगासामी यांनी काल नायब राज्यपाल

के कैलाश नाथन यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. येत्या 13 मे रोजी रंगासामी पाचव्यांदा पुदुच्चेरीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील अशी माहिती सूत्रांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या कर्नाटक आणि तेलंगणच्या दौऱ्यावर जाणार आहेत. उद्या ते बंगळुरुमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहतील. हैदराबादमध्ये सुमारे 9,400 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास योजनांचं उद्घाटन आणि पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल. यात हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरचा समावेश आहे. वरंगळ इथल्या पीएम मित्रा या वस्त्रोद्योग संकुलाची पायाभरणी ते करतील. त्यानंतर प्रधानमंत्री गुजरातला जाणार आहेत. सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित सोहळ्यात ते सहभागी होणार आहेत. मंदिरातला कुंभाभिषेक आणि ध्वजारोहण सोहळा त्यांच्या हस्ते होणार असून ते विशेष पूजाही करतील. प्रधानमंत्री नंतर वडोदरा इथं सरदार धाम वसतीगृहाचं उद्घाटन करतील. नागरिकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या हेतूनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या योजनांमुळे समाजातल्या वंचित आणि दुर्लक्षित घटकांना विमा सुरक्षा मिळू लागली आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आणि अटल पेन्शन योजनेला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या. या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना जीवनातल्या अस्थिरतेविरुद्ध लढण्याचं सामर्थ्य प्राप्त होऊन दीर्घ मुदतीसाठी आर्थिक सहाय्य मिळत आहे. या योजनांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली असून कोट्यवधी रुपयांच्या दाव्यांचा निपटारा करण्यात आला आहे असं सीतारामन यांनी सांगितलं. डिजिटल स्वरूप, नोंदणी आणि दाव्यांची सुलभ प्रक्रिया हे या योजनांचं बलस्थान असल्याचं केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात अल्पसंख्यक नागरिक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळून लावला आहे. देशातले आणि देशाबाहेरचे भारताचे शत्रू हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पारशी समुदायानं भारतासाठी दिलेल्या योगदानाच्या संदर्भात आयोजित परिषदेत ते आज मुंबईत बोलत होते. पारशी समुदायानं मोठ्या प्रमाणात दानधर्म केला. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय खेळाडू सहभागी झालेल्या पहिल्या 2 ऑलिम्पिक्सचा सर्व खर्च पारशी नागरिकांनी उचलला होता याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. पारशी समुदायातल्या नागरिकांची संख्या कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यासाठी सरकारनं 2013-14 जिओ पारशी योजना आणली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं रिजिजू यावेळी म्हणाले. आगामी मान्सूनच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून पालघर जिल्हा प्रशासनानं अन्नधान्य आणि औषधांचा पुरेसा साठा आणि जिल्ह्यातल्या दुर्गम भागांसाठी आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सज्ज ठेवावी असे निर्देश पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत. त्यांनी आज मान्सूनपूर्व कामांच्या प्रगतीचा आणि खरीपाच्या पिकांच्या दृष्टीनं केलेल्या नियोजनाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. या भागात अतिवृष्टी झाल्यास दुर्गम भागातल्या नागरिकांना त्याची झळ बसू नये याची खबरदारी घ्यावी असं नाईक यांनी सांगितलं. भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याचं NCRB म्हणजेच राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या 2024 अहवालातून समोर आलं आहे. महिलांवरच्या अत्याचारात राज्याचा दुसरा क्रमांक आहे. 2024 राज्यात 3,824 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर 47,954 घटनांमध्ये महिलांवर अत्याचार झाले. तसंच भ्रष्टाचाराची 721 प्रकरणं उघड झाली आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांनी मंगल देशा पवित्र देशा ही राज्याची ओळख पुसून टाकली असल्याचा आरोप त्यांनी केला. या मुद्द्यांवरून सरकारला विधिमंडळात विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं मिळाली नसल्याचंही ते म्हणाले. पालघर जिल्ह्यात बोईसर तारापूर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रातून घातक रासायनिक घनकचऱ्याची अवैध वाहतूक करणारा एक ट्रक बोईसर पोलिसांनी जप्त केला आहे. बेटेगाव पोलीस चौकीजवळ वाहनांची तपासणी करत असताना हे प्रकरण उघडकीला आलं.
जप्त केलेल्या ट्रकमध्ये सुमारे 200 किलो क्षमतेचे 69 प्लास्टिक ड्रम्स होते. त्यातून तीव्र दुर्गंधी येत असल्यानं त्यात रासायनिक कचरा असल्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. बोईसर पोलिसांनी याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र लिहून कळवलं असून नमुन्यांची तपासणी करण्याची विनंती केली आहे. या तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढची कारवाई केली जाईल असं पोलिसांनी म्हटलं आहे. भंडारा शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मेफेड्रॉन या अत्यंत धोकादायक आणि प्रतिबंधित अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका इसमाला अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेनं मिळालेल्या गुप्त माहितीनुसार धाड टाकून आरोपी कपिल खोब्रागडे याच्याकडून 12,65,000 रुपयांचं मेफेड्रॉन जप्त केलं. मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनानं विना अनुदानित विभागाच्या शिक्षक पदांच्या भरती प्रक्रियेत अर्ज सादर करण्याच्या मुदतीत वाढ केली आहे. 17 एप्रिल रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगानं संचालक प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 11 मेपर्यंत वाढवली असून ऑनलाईन अर्जाची छापील प्रत सादर करण्याची मुदत 15 मे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत निश्चित केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाचे नवे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर नवे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या भाजपा सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न. राज्याचे नववे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी घेतली शपथ. भारतात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा गैरसमज देशातले आणि देशाबाहेरचे शत्रू पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा आरोप. आणि भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याबद्दल ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची राज्य सरकारवर टीका. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा सप्तरंगी साथिया आपल्या कार्यक्रमामध्ये आज आपल्या बरोबर आहे मी RJ चैताली कानेटकर. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपले संपर्क क्रमांक आहेत 45 15 41 32 आणि 45 15 41 33. तसंच आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे 8657661071. सप्तरंगी साथ या कार्यक्रमात पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करते आणि आता वळते आपल्या विषयाकडे. साथ देणं हे फक्त माणसाचं असतं असं नाही बरं का, आपल्याला अनेक वस्तू अनेक गोष्टी यासुद्धा साथ देतच असतात. आणि आता या उन्हाळ्यामध्ये आपल्याला आपलं जीवन देण्याचं काम जीवनच करतं, म्हणजे आपल्याला आपलं जीवन देण्याचं काम पाणी करत असतं. हे पाणी पिताना ना माठाचा जर आपण उपयोग केला तर सोन्याहून पिवळं, कारण माठातलं पाणी हे अतिशय आरोग्यदायी तर आहेच आणि त्याचे असंख्य फायदे आहेत. तेव्हा सप्तरंगी साथ या कार्यक्रमात आज मी याच्याच विषयी बोलणार आहे आणि ह्याविषयी असंख्य गोष्टी ज्या मला माहिती आहेत त्या तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर्वात आधी माती म्हणजे काय तर अनेक मिनरल्स पोषक घटकांचा खजिना. आपल्याकडे पूर्वी मातीच्या मडक्यातून पाणी प्यायची सवय होती आणि कालांतरानं तीच आपली परंपरासुद्धा बनली. आजही आपण अनेक जण माठातलंच पाणी पितो नाही का, परंतु आपल्या या परंपरेमागे एक विशेष ज्ञान आहे आणि त्याचे खूप फायदे आहेत. म्हणूनच तर बघा ना, आपली आजी आपली पणजी अगदी आपली आईसुद्धा या माठाची किमया आपल्याला नेहमीच सांगत असते. तेव्हा याच माठाविषयी मातीच्या माठाविषयी विशेषतः आपण आज जाणून घेणार आहोत. नक्कीच सप्तरंगी साथ या कार्यक्रमात हे आपल्याला ऐकायचं आहे की माठ आणि त्याचे होणारे उपयोग. तेव्हा ऐकत रहा.
2: नमस्कार, मी नितीन साळुंखे, अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2

0: या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक. आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे. या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो. त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मेपासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल. आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा आनंद घ्या.
1: असंख्य कार्यक्रम आपले नेहमीच होतच असतात आणि त्याविषयी आपल्याला अशी माहिती मिळतच असते. आणि आपण ऐकत होतो माठातल्या पाण्याबद्दल. तर माठातील पाण्याला नैसर्गिक थंडावा कशामुळे मिळतो माहिती आहे का? त्याला ना लहान लहान छिद्र असतात आणि या सच्छिद्र असलेल्या मातीच्या माठात पाणी अगदी नैसर्गिकरित्या थंड व्हायला खूप मदत होते. उन्हाळ्यात पूर्वी बघा आपल्याकडे ना लोडशेडिंग खूप असायचं. लोडशेडिंग म्हणजे भारनियमन खूप असायचं आणि वारंवार आपले लाईट जायचे, वीज पुरवठा खंडित व्हायचा. अशा वेळेला फ्रीजमधल्या पाण्यावर आपण अवलंबून राहू शकत नाही. तेव्हा माठात जर पाणी भरून ठेवलेलं असेल तर हा स्वस्त, तब्येतीसाठी उत्तम आणि पर्यावरणपूरक असा प्रकार आहे, नाही का?

आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना

ह्याच मातीपासून माठ सुद्धा बनवतात. आपले एक श्रोते आत्ताच मला फोनद्वारे जोडले गेले, अविनाश प्रभू, यांनी मातीचे आणि त्यापासून बनवलेल्या माठाचे गुणधर्म सांगितले. आणि फक्त पाणीच नाही बरं का, त्यांनी या माठामध्ये कशा पद्धतीने दही लावलं जातं, ताक ठेवलं जातं, कुल्फी ठेवली जाते असाही उल्लेख केला. निश्चितच या मातीच्या गुणधर्मांनी युक्त असलेला हा माठ खूप महत्त्वाचा आहे, कारण मुळातच मातीतच मुबलक असे मिनरल्स आणि ऊर्जा आहे. आणि त्यामुळे मातीच्या माठात पाणी ठेवलं की मातीतले गुणधर्म हे आपोआप या पाण्यात येतात आणि परिणामी आपल्या शरीराला त्याचा निश्चितच फायदा होतो. माती नैसर्गिकरित्या अल्कलाईन आहे. शरीरातील ॲसिडिक वातावरणामुळे अनेक आजारांना आपल्याकडे आमंत्रण मिळतं, पण जर शरीराच्या आतलं आपलं ॲसिडिक असण्यापेक्षा अल्कलाईन असेल तर नक्कीच आरोग्य उत्तम राहू शकतं असं अनेक वैद्यसुद्धा सांगतात. खरं तर विज्ञान विषयामध्ये आपण हे सगळं शिकलो आहे, पण कुठेतरी विज्ञानाचं आपण प्रायोगिक तत्वावर उपयोग करत नाही आहे हे खरं. माती ही नैसर्गिकरित्या अल्कलाईन असते आणि त्यामुळे या मातीच्या माठात ठेवलेल्या पाण्यात हे सगळे गुणधर्म मिसळतात. आणि या उन्हाळ्याच्या दिवसात विशेषत थंड पाणी प्यावंसं वाटलं तर या माठातल्याच पाण्याचा आवर्जून वापर करायला हवा, जेणेकरून थंड पाण्यामुळे, फ्रीजमधल्या पाण्यामुळे होणारे जे आजार आहेत ते कुठेतरी आपल्याला थांबवता येऊ शकतात.

खरं आहे नाही. माती त्यापासून बनवलेला माठ याविषयी आज आपण सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये बोलतो आहे. आणि खरंच सांगते, जेव्हा या माठाचा विषय निघतो ना, त्यावेळेला आपल्याला नक्कीच आपल्या लहानपण कुठेतरी आठवतं. कारण माठ हाच पूर्वी असायचा आणि त्याच्यातूनच पाणीसुद्धा प्यायलं जायचं. विशेष करून आज कुठेतरी पुन्हा एकदा आपण म्हणतो ना की जुनं ते सोनं, आणि तेच पुन्हा आपल्याला कुठेतरी दिसतं आहे आणि हे सगळं आपल्याला अनुभवता येत आहे. अनेक श्रोते माझ्याशी जोडले गेले आहेत. दीपा पालकर, गणेश पाटील हे सुद्धा जोडले गेलेले आहेत. आणि फार महत्त्वाचं म्हणजे कमलाकांत जाधव सरांनी तर माठावरती अतिशय उत्तम अशा चारोळ्या केल्या आहेत. तर नक्कीच त्यातल्या विशेष खास अशा चारोळ्या मी तुम्हाला नक्की वाचून दाखवते. कारण माठ म्हटल्यानंतर त्यांना हे सुचलं आहे तर सर्वात प्रथम आपलं विशेष कौतुक. तर त्यांची चारोळी ऐका. उन्हाळ्यात घरी आणा आता माठ, उन्हाळ्यात घरी आणा आता माठ, घरात बसून थंड पाणी पिऊन कॉलर ताट, घरात बसून थंड पाणी पिऊन कॉलर ताट. दुसरी अजून एक चारोळी आहे. उन्हाळ्यात छोट्या माठात पाणी ठेवा पाखराला. अरे वा, उन्हाळ्यात छोट्या माठात पाणी ठेवा पाखराला, पाणी पिऊन पाखरे जाती फिरायला. क्या बात आहे. खरंच मला वाटतं कमलाकांतजी आपण खूप छान चारोळी केली आहे. आणि मगाशी आपण भूतदयाविषयी सुद्धा बोललो, तर खरंच हा जो तुम्ही सांगताय ना तो उपाय आपण सगळ्यांनीच करायला हवा. छोटंसं पाणी खरंच मातीच्या मडक्यात ठेवलं तर सगळ्या पक्ष्यांना हे पिऊन जाता येईल.

खूप छान ही चारोळी. त्यांनी अजून एक चारोळी केली आहे, उन्हाळ्यात सूर्य लागतो आग ओकायला. उन्हाळ्यात सूर्य लागतो आग ओकायला, माठातील पाणी पिऊन जीव हा थंडावला. माठातील पाणी पिऊन जीव हा थंडावला, क्या बात आहे. फ्रीज काय कामाचा असता वीज भार, हो हे खरं आहे. फ्रीज काय कामाचा असता वीज भार, माठातील पाणी पिऊन जीव होतो गारेगार. मला वाटतं इतक्या छान चारोळ्या आपण केलेल्या आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा तुमचं खूप खूप कौतुक. आणि या तुमच्या चारोळ्या मी अनेक श्रोत्यांपर्यंत पोचवल्यात. खरंच या सगळ्या चारोळ्यांमध्ये सुद्धा तथ्य आहे आणि माठाचं पाणी प्यायचं महत्त्वसुद्धा आहे. कारण कुठलीही हानिकारक केमिकल्स ही मातीत नाही. अधिक तर प्लास्टिकच्या बॉटल्समध्ये आपल्याला टॉक्सिक केमिकल आढळतात, जे आरोग्याला धोकादायक आहेत. आणि म्हणून प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी पिणं हे केव्हाही कधीही टाळावंचं. आज तुम्ही बघा, बाजारामध्ये मातीच्या छोट्या बॉटल्सही मिळतात, त्या आपण विकत घेऊ शकतो आणि त्याचा आपल्याला निश्चित फायदा होऊ शकतो. प्रवास करताना सुद्धा प्लास्टिकला स्टील हा पुन्हा एकदा उत्तम पर्याय आहे. आणि त्यात मातीची पाण्याची बाटली असेल तर मग प्रश्नच उरत नाही.

खरंच माठ हा विषय घेतल्यावर खरंच खूप श्रोते हे माझ्याशी जोडले गेले असं मला आज वाटतंय. कारण आपण लहानपणापासून खरं तर मातीच्या माठात असलेलं पाणी प्यावं हे आपल्याला अनेकांनी सांगितलं असतं आणि तेच खरं तर खूप महत्त्वाचं आहे. आज या निमित्तानं अविनाश कडू यांनीसुद्धा त्यांच्या माठाचा छान मला फोटो पाठवला आहे. त्याचबरोबर आज आपल्याला जोडले गेलेले आहेत सुचित्रा गावडे मॅडम, सुनील सर हे आपल्याला जोडले गेलेले आहेत. कारण ही जी माती आहे आणि या मातीपासून तयार केलेला माठ आहे हा विशेष महत्त्वाचा असतो. विठ्ठल मसलेकर हे आपल्याला जोडले गेले आणि त्यांनी अजून एका गोष्टीचा उल्लेख केला जो खरंच महत्त्वाचा आहे की पूर्वीच्या काळीसुद्धा पाणपोया म्हणून मोठे रांजण वापरले जायचे आणि तेही मातीचेच असायचे, बरं का. तर या मातीचे इतके खरं तर महत्त्वाचे गुणधर्म आहे. मातीचा माठ वापरल्यामुळे अजून एक आरोग्यदायी फायदा होतो की त्याच्यामुळे मेटाबॉलिझम हा जो शब्द अलीकडे आपच्या जेन्झिसच्या काळात वापरला जातो ते मेटाबॉलिझम सुधारतं. उष्माघाताला सुद्धा आळा बसतो. उन्हाळ्यात सामान्यपणे होणाऱ्या या उष्माघाताला वाळा घातलेलं माठातलं पाणी हे अतिशय उपयोगी आहे. घशासाठी सुद्धा चांगलं. सर्दी खोकला झाल्यावर अस्थमा असणाऱ्यांना फ्रीजमधलं पाणी न देता माठाचं पाणी प्यावं असाच कायम सल्ला दिला जातो. आणि याविषयी खरं तर सगळेच जण सहमत आहेत. अनेक श्रोत्यांनी सांगितलं आहे की आम्ही काळा माठ वापरतो. अनेक जण म्हणतात आम्ही लाल माठाचा वापर करतो. मुळात माठाचा वापर करणं हेच खूप छान आहे असं मला वाटतं. याविषयी आपण अधिक जाणून घेऊया पण एका गाण्यानंतर.

खरंच या कुंभाराचे खूप मोलाचे आभार आहेत, कारण इतका छान मातीचा माठ घडवण्याचं काम हे करत असतात आणि 12 बलुतेदार पद्धतींमधलं हे काम करणं खरंच अवघड काम आहे. आपण कुठे बाहेर जर गेलो तर आपल्याला हे कुंभारकाम कसं करतात हे असंख्य ठिकाणी बघायला मिळतं, पण खरंच तो माठ घडवणं हे किती बरं अवघड काम, पण हे लीलया करत असतात आणि त्याच्यामुळे आपल्यालासुद्धा छान पद्धतीने हे माठातलं गार पाणी का होईना पिता येतं. खरं तर अजून एक महत्त्वाचं म्हणजे मातीचं मडकं हे कसं निवडावं असा एक मनात कदाचित प्रश्न येऊ शकतो, तर त्याही विषयी सांगते की मातीचा माठ हा कसा निवडावा.

0: मात्र घरासाठी मातीचा माठ विकत घेताना शक्यतो तो हाताने बनवलेला असावा असं बघावं आणि मिका पार्टिकल्स युक्त माठ घ्यावा असंही म्हटलं जातं. मिका हे नैसर्गिक इन्सुलेटर आहे ज्याच्यामुळे पाणी खूप वेळापर्यंत थंड राहायला मदत होऊ शकते असं म्हणतात. माठात कधी कधी वाळा घातला किंवा अगदी दोन चार मोगऱ्याचे फुलं किंवा कळ्या टाकल्या ना तरी त्यातून अतिशय सुगंधी आणि शीतल असं जल मिळतं. याची चव गंध हे निश्चित और आहे. रात्री माठ भरून ठेवायचा आणि मग दिवसभर आपण त्याचं जर पाणी पीत राहिलो तर नक्कीच याचा आपल्याला फायदा होऊ शकतो.
1: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
2: तुम्हाला माहिती आहे का जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
1: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
2: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
1: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

याच मातीपासून बनवलेल्या माठाविषयी आपण बोलत होतो आणि योग्य माठ कसा निवडावा हे सांगितलंच होतं. त्याचबरोबर अजून माठातलं पाणी थंड राहण्यासाठी काय काय करता येऊ शकतं ह्याही विषयी आपण बोलत होतो की ज्याच्यामध्ये छान मोगऱ्याच्या कळा किंवा वाळा हे टाकल्यास फार उत्तम. झाकणावर उघडं फुलपात्र किंवा ओगराळं ठेवावं. ओगराळं म्हणजे ज्याच्यातून आपल्याला माठातलं पाणी काढता येईल त्या फुलपात्रानंच माठातून पाणी काढायचं आणि त्या फुलपात्रात ओतून घ्यायचं. अशी शिस्त जर लावली ना तर खूप छान. ही खरं तर थोरली माणसं आपल्याला सांगत आलेली आहेत. माठ म्हणजे पूर्वीचा फ्रीज आणि मी तर म्हणेन आत्ताचाही फ्रीज. आजही घरी कलिंगड आणलं ना की त्यावर पंचा टाकून ते जर माठाखाली ठेवून बघा कधीतरी थोड्या वेळानं माठातलं पाणी जसं थंड असतं ना तसंच माठातलं पाणी थिपकून मस्त थंडगार असं कलिंगडसुद्धा नॅचरली गार झालेलं खाता येतं. आपल्याकडे मगाशीही आपल्याला उल्लेख आपण केलाच होता की माठाचा उपयोग हा फक्त पाण्यासाठी होत नाही बरं का, तर दही लावण्यासाठी सुद्धा छोटे कुल्लड वापरले जातात किंवा कुल्फी असेल पाणीपुरीचं पाणी असेल ह्याच्यासाठी सुद्धा माठाचा योग्य असा वापर केला जातो. ताकाची विक्री विशेषतः तुम्ही बघा उन्हाळ्यामध्ये ताक विकलं जातं आणि हे ताकसुद्धा छान घुसळून माठामध्ये ठेवलं जातं जेणेकरून नैसर्गिकरित्या थंडावा त्याचा आपल्याला मिळण्यासाठी मदत होते. माठ हा स्वच्छतेच्या दृष्टीनं सुद्धा अतिशय उत्तम आणि चांगला पर्याय आहे. तो इतर धातूंच्या भांड्यांप्रमाणे कळकट नाही, रापत नाही किंवा ठेवला तरीसुद्धा त्याला गंजसुद्धा अजिबातच चढत नाही. लहान मडक्याला सुगडं असं म्हणतात आणि त्याचा वापर बहुतांश वेळेला काही विधींमध्ये सुद्धा केला जातो. तर असे असंख्य माठाचे काही काही उपयोग आज या निमित्तानं तुम्हाला सांगितले कारण माठ हा गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सगळ्यांकडे आहे आणि त्यामुळे या रांजणाचा उपयोग सगळेच जण नेहमीच करत असतात.

श्रोते हो, आता वेळ झालेली आहे आजच्या आपल्या ठळक बातम्यांची. तेव्हा सुरुवात करूया आजच्या ठळक बातम्या. निवृत्त लेफ्टनंट जनरल एन एस राणा सुब्रमणी यांची देशाचे पुढील CDS अर्थात संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे CDS जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे. याच दिवशी जनरल NCS राजा सुब्रमणी पदभार स्वीकारतील. व्हॉइस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदलाचे आगामी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी आज शपथ घेतली. राज्यपाल RN रवी यांनी अधिकारी यांना राज्याचे 9वे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 5 कॅबिनेट मंत्र्यांनी देखील याचवेळी शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा आणि इतर केंद्रीय मंत्री तसंच भाजप NDA शासित राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर होते. पालघर जिल्ह्यात बोईसर तारापूर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रातून घातक रासायनिक घनकचऱ्याची अवैध वाहतूक करणारा एक ट्रक बोईसर पोलिसांनी जप्त केला आहे. बेटेगाव पोलीस चौकीजवळ वाहनांची तपासणी करत असताना हे प्रकरण उघडकीला आलं. जप्त केलेल्या ट्रकमध्ये सुमारे 200 किलो क्षमतेचे 69 प्लास्टिक ड्रम्स होते. IPL T20 क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. जयपूरमधल्या सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. तर हे होतं आत्ताचं प्रादेशिक वृत्त विभागाच्या ठळक बातम्या. यानंतर आता आपण ठीक 4 भेटणार आहोत सांजेच्या पारी या आपल्या कार्यक्रमात. तिथपर्यंत ऐकत रहा पुन्हा एकदा आपली आकाशवाणी FM रेनबो.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स.
1: श्रोते हो, ठीक 4:01 झालेला आहे आणि आता वेळ झाली आहे आपल्या सांजेच्या पारी या आपल्या लाडक्या कार्यक्रमाची. सांजेच्या पारी या कार्यक्रमामध्ये एक वेगळा असा विषय आज घेऊन तुमच्यापुढे येते, पण आपण सुरुवात करणार आहोत अर्थात एका नांदीपासून. ऐकूया छानशी एक नांदी.

मंडळी, सांजेच्या पारी हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आणि आपल्याबरोबर आहे मी आरजे चैताली कानिटकर. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपले संपर्क क्रमांक आहेत 45 15 41 32 45 15 41 33. आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे 8657 66 10 71. तर आपण नांदी तर ऐकली. कुठल्याही नाटकात नांदी ही सुरुवातीला नक्कीच गायली जाते. विशेषतः बघा ना, नाट्यसंगीत असू दे, शास्त्रीय संगीत असू दे, भावगीत असू दे, भक्तिगीत असू दे, अभंग असू दे, पोवाडा असू दे, कीर्तन असू दे, भजन असू दे, अगदी काहीही असू दे, या सात सुरांच्या गुंफणीतून ही सुंदर सुंदर गीतं आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतात. आणि या सगळ्या सात सुरांना वेगवेगळ्या प्रक्रियेनं गुंफून राग तयार केले गेले आहेत, रागांची निर्मिती झाली आहे. रंजयती इति राग असं म्हटलं जातं, म्हणजे जो रंजन करतो तो राग. आपल्याला येतो तो नाही बरं का, जो रंजन करतो तो राग. ही रागाची व्याख्या त्यामुळे शक आहेच. मध्यम किंवा पंचम यापैकी एकतरी स्वर हा रागात असायला हवा असं म्हटलं जातं. रागाला आरोह अवरोह अत्यावश्यक असतात. रागात वादी संवादी स्वर, गानसमय, रागाची जात हे सगळंही तितकंच महत्त्वाचं आहे. बहुतेक शास्त्रीय संगीतातील असा एक राग ज्याच्याविषयी मी सांगणार आहे तो आहे यमन राग. हा एकमेव यमन राग असा आहे की ज्याची सुरुवात ही षडजातून न होता निषादातून, म्हणजे नीपासून होते. तेव्हा आज छानशी नाट्यसंगीता ऐकता ऐकता आपण जाणून घेणार आहोत यमन रागाविषयी अधिक.

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: तर प्रिये पहा, हे छानसं नाट्यगीत आपण ऐकलं आणि आता आपण अर्थातच मी मगाशी म्हटलं यमन रागाविषयी आपण आत्ता बोलणार आहोत. यमन राग हा असा राग आहे असं म्हटलं जातं की यमन राग आला ना की सगळे राग गाता येतात असं जाणकार सांगतात. हा राग गायला नाही असा एकही गायक वादक सापडणं शक्य नाही, इतका हा राग मधुर आहे. भारताच्या सर्व भाषाबोलींमध्ये जेवढी गाणी या रागात बनली असतील ना तेवढी गाणी दुसऱ्या रागात तयार झालेलीच नसावीत. सुगम संगीतकारांसाठी तर हा राग वरदान ठरलाय. कोणतेही भाव समर्थपणे व्यक्त करण्याची क्षमता ना यमन रागात आहे, मग ते प्रेमगीत असो, नाट्यगीत असो, भक्तिगीत असो वा अभंग असो. राग यमनला हे नाव नेमकं कसं मिळालं असा तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का? सुरुवातीला हा राग कल्याण म्हणूनच ओळखला जात असे, त्याचा अर्थ शुभ किंवा धन्य असा होतो. कालांतराने यमन हे नाव सादरीकरण परंपरेमध्ये अधिक लोकप्रिय झालं. असं मानलं जातं की यमन हा शब्द पर्शियन किंवा मध्य पूर्वेकडील मूळचा असू शकतो. कदाचित तो यमन पर्शियनमध्ये यमन असा उच्चारला जातो आणि या शब्दापासूनच यमन कल्याण यमन हे राग क्रमाक्रमाने पुढे आले. या रागाविषयी अधिक आपण जाणून घेणार आहोत पण या नाट्यगीतानंतर.

असंख्य गाण्यांमध्ये नाट्यसंगीतांमध्ये सुद्धा बरं का यमन राग हा मध्येच अनेक हरकती घेऊन येतो आणि पटकन निघून जातो. मुळात यमनला यमन हे का नाव मिळालं हे आपण जाणून घेतलंच. आणि आता मी याच माहितीवरून पुढे जाणार आहे की मुघल काळामध्ये भारतीय आणि पर्शियन परंपरातील सांस्कृतिक देवाणघेवाणीचा संगीताच्या परिभाषांवर सुद्धा कुठेतरी प्रभाव पडत होता. जरी सुरेल रचना प्राचीन कल्याण चौकटीत रुजलेली असली तरी यमन हे नाव उत्तर भारतीय शास्त्रीय संगीतात मोठ्या प्रमाणावर स्वीकारलं गेलं. शारंगदेव म्हणजे हा उल्लेख साधारण 13व्या शतकात मिळतो. यांच्या संगीत रत्नाकर सारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये कल्याण या संकल्पनेचा उल्लेख आहे. जरी संगीताच्या इतिहासात यमन हे नाव नंतर आलेलं असलं तरीसुद्धा आधुनिक युगात पंडित विष्णू नारायण भातखंडे यांनी रागांच्या पद्धतीत शिर मांडणी करून यमनचे कल्याण थाट अंतर्गत वर्गीकरण केल्याचं सुद्धा दिसून येतं. त्यांच्या कार्यामुळे त्याची रचना आणि नोटेशन प्रमाणित करायला मदत झाली. ज्या व्यक्ती शास्त्रीय संगीताचं शास्त्रोक्त शिक्षण घेतात त्यांना साधारण पहिल्या 3 परीक्षांमध्ये यमन रागाची व्यवस्थित ओळख होते, परिचय होतो. अशा प्रकारे यमन हे प्राचीन परंपरा आणि ऐतिहासिक उत्क्रांतीचं एक विलक्षण सुंदर मिश्रण आहे जे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात मध्यवर्ती स्थान निर्माण करून गेलेलं आहे. आणि आजही यमन रागाचा उल्लेख जरी केला तरी आपल्याला वेळ आठवते ती संध्याकाळची. यमन रागातली इतकी गाणी आहेत आणि ती विलक्षण मोहिनी घालणारी गाणी आहेत. या रागाविषयी त्याच्या छटांविषयी अधिक जाणून घेऊया पण या गाण्यानंतर.

आता आपण ऐकलं हे नाट्यसंगीत सुद्धा यमन रागातलंच. खरं तर हे आपल्याला नाट्यसंगीत म्हणून परिचयाचं आहे, पण हे यमन रागातलं म्हणून काही जणांना कदाचित परिचित नसेल. आपल्याला अनेक श्रोते व्हॉट्सअपद्वारे जोडले गेलेले आहेत, तसंच फोनद्वारे सुद्धा जोडले गेलेले आहेत. प्रकाश कुलकर्णी, त्याचबरोबरीने सुनील जोशी रत्नागिरीहून रजनीकांत रघुनाथ पाटील हे आपल्याला जोडले गेले आहेत. गौतम भिंगारडेसुद्धा आपल्या जोडले गेले आहेत. दीपा पालकरताईंनी तर आपल्याला नाट्यसंगीत जी यमन रागातली आहेत ती पाठवलेलीच आहेत. आता हे नाट्यसंगीत ऐकल्यानंतर कदाचित आपल्याला जाणवलं असेल की किती हा मधुर राग आहे. आणि मगाशी मी म्हटलं तसं की याच्या छटा हिंदी मराठी दोन्हीही भाषांमध्ये या रागातली गाणी खूप प्रभावानं पेश होतात. मी उल्लेख करेन काही भावगीतांचा ज्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचं लाडकं धुंदी कळ्यांना किंवा भय इथले संपत नाही ही गाणीसुद्धा आपल्या यमन रागातलीच आहेत. इतकंच काय तर हिंदीतसुद्धा असंख्य गाणी आहेत, तीसुद्धा जसं सांगायचं तर तेरे मेरे मिलन की ये रहना, दिल्ला जो कह सके, जब दिल जले आना, कितीतरी गाणी आपल्याला मोहिनी घालतात. काही भक्तिगीतंसुद्धा मोहिनी घालणारी आहेत, जसं टाळ बोलची पळीला किंवा तीर्थ विठ्ठल किंवा माझे माहेर पंढरी. असंख्य गाणी आहेत जी या यमन रागात गुंफलेली आहेत आणि अतिशय सुंदर आहेत. त्याचबरोबर नाट्यगीतांचासुद्धा आपण आस्वाद घेतो आहे आणि आता असंच एक यमन रागातलंच सुंदर नाट्यगीत आपण ऐकणार आहोत.

खरंच रागाची ही खासियत आहे की आपल्याला हे राग सगळे अगदी खिळवून ठेवतात. आणि यमन राग तर असाच आहे जो आपण योग्य वेळी पेश करतो आहे, हीच त्याची वेळ. हिंदी मराठी असंख्य भक्तिगीता भावगीतांमध्ये तर तो येऊनच जातो. राग यमन आणि गायक यांचेसुद्धा अनेक प्रसंग आठवणीत आहेत बरं का. उस्ताद बिस्मिल्ला खान यांचा एक भावपूर्ण प्रसंग राग यमनशी जोडला गेला आहे. शहनाईचे सम्राट बिस्मिल्ला खान वाराणसीच्या घाटावर बसून कधीकधी यमन राग वाजवत असत. एकदा त्यांनी संध्याकाळी गंगेच्या किनारी यमन वाजवला. त्यावेळेला वातावरण इतकं शांत आणि भावपूर्ण झालं की अनेक लोक काही क्षण निशब्द उभे राहून हा यमन ऐकत राहिले आणि तल्लीन झाले. राग यमन हा केवळ सुरांचा संच नसून ते एक भावविश्व आहे आणि योग्य साधनेनं आणि सादरीकरणातूनच हा राग आपल्यापर्यंत नेहमी पोहोचतो. श्रोत्यांना शांतता, प्रेम आणि आध्यात्मिकता या रागातूनच तर अनुभवायला मिळते. एकदा महान गायक भीमसेन जोशी यांची संध्याकाळची मैफिल होती. कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी राग यमननं केली. सुरुवातीला त्यांनी अतिशय शांतपणे आलाप सुरू केला. सभागृहात पूर्ण शांतता होती आणि श्रोते त्या सुरात हरवून गेले होते. हळूहळू त्याने रागाचा विस्तार करत करत सुरांची सुंदर गुंफण केली आणि जवळपास एक तास त्यांनी फक्त यमनचा आलाप आणि विस्तार केला. शेवटी जेव्हा त्यांनी बंदिश घेतली तेव्हा संपूर्ण सभागृह हे टाळ्यांच्या गजरानं दुमदमून गेलं. त्या दिवशी अनेक श्रोते असं म्हणाले, आज आम्ही राग यमन फक्त ऐकला नाही तर तो अनुभवला, असा हा यमन. आणि आता आपण ऐकणार आहोत याच यमन रागातलं अजून एक नाट्यगीत.

0: झालं.
1: वर्ष कितीही पुढे गेली, काळ कितीही पुढे गेला, तरी ही अशी नाट्यगीतं ही नक्कीच मोहिनी घालणारी आहेत यात तिळमात्र शंका नाही. असंच हे यमन रागातलं आत्ताचं जे नाट्यसंगीत आहे, हे नाट्यगीत जयतीर्थ कृष्णगिरी हे आपले जे श्रोते आहेत त्यांच्या आवडीचं निघालेलं आहे आणि त्यांना हे गाणं ऐकल्याचं खूप समाधान मिळालं जे आपल्याला फोनद्वारे जोडले गेले. तर असा हा यमन, अनेक दिग्गजांनी यमनला त्यांच्या रंगात रंगवलं आहे बरं का. आणि याबद्दल अजून एक प्रसंग, उस्ताद रशीद खान यांनी यमनमधील आपल्या विलंबित ख्यालात एक गायलेली बंदिश ही खोली आणि भावना निर्माण करून घेणारी आहे. पंडित भीमसेन जोशी यांनी त्यात शक्तिशाली तान आणि भावसुद्धा भरले. किशोरीताई आमोणकरांनी अतिशय नाजूकपणे आलापी केली. काय सांगावं यमनबद्दल, इतकं सांगण्यासारखं आहे. चित्रपट संगीत देखील यमनमधून येतं. चौधरी का चांद सारखी गाणी त्याच्या रचनेनं प्रतिबिंबित करतात. बॉलिवूड संगीतकारांनी कालातीत सुरांची निर्मिती करण्यासाठी अनेकदा त्याची चौकट आपल्याला घेतल्याचं दिसून येतं. कुठल्याही मैफिलीत यमनला समर्पित संध्याकाळ वारशाचा जणू उत्सव असल्यासारखं वाटतं. जिथं तानपुरा वाजतो, तबला येतो आणि राग हा नेहमीच आपल्याला एखाद्या कथेसारखा उलगडताना दिसतो. ऐकूया अजून एक याच यमन रागातलं नाट्यपद.

तर असा हा सगळ्या रागांचा राजा म्हणजे खरा यमन असं म्हणायला हरकत नाही, आणि त्याला रागांचा राजा असंच खरं तर म्हणतात सुद्धा. हा जो राग आहे कल्याण थाट अंतर्गत वर्गीकृत केला जातो. आणि आमिर खान हे इंदौर घराण्याचे एक महान गायक होते, आणि ते नेहमी असं म्हणायचे की यमन हा राग म्हणजे संगीताच्या विद्यापीठाची पहिली पायरी आहे. ते विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असत, रागाची खरी गोडी समजून घ्यायची असेल ना तर यमन रागाचा शांतपणे विस्तार करायला हवा, आणि शांत चित्तानं राग ऐकायला सुद्धा हवा. सतारवादक रविशंकर यांनी एका परदेशी मैफिलीत यमन राग सादर केला होता. मैफिलीनंतर एक श्रोता त्यांना म्हणाला, तुमचं संगीत ऐकताना मला जणू संध्याकाळच्या आकाशातील शांतता अनुभवायला मिळाली. तेव्हा पंडित रविशंकर म्हणाले, हा यमन रागाचा महिमा आहे किंवा यमन रागाची जादू आहे. सतारवादक रविशंकर यांनी एका परदेशी मैफिलीत यमन सादर केला. मैफिलीनंतर एक श्रोता त्यांना असंही म्हणाला, तुमचं संगीत ऐकताना मला जणू संध्याकाळच्या आकाशातील शांतता अनुभवायला मिळाली. तेव्हा ते म्हणाले, हीच तर यमन रागाची खरी जादू. पंडित जसराज यांनाही विचारलं गेलं होतं की आपल्याला सर्वात शांत राग कुठला वाटतो, तेव्हा त्यांनीही उत्तर दिलं होतं की राग यमन हाच मला शांत भासतो आणि अर्थातच मोहिनीसुद्धा घालतो.

तर अशी ही यमन रागाची व्याप्ती असं म्हणता येईल, इतका हा यमन आपलासा वाटतो. आपण म्हणतो त्याप्रमाणे कितीतरी हिंदी मराठी गाणी ही यमन रागातली आहेत आणि आपल्याला ना गाणं माहिती असतं पण बरेच वेळेला गाण्याचा राग हा तितका परिचयाचा नसतो. कदाचित आज आपल्या सगळ्यांनाच हे या रागातलं नाट्यगीत आहे हे समजलं असेल. इतका हा राग यमन हा केवळ एका तराजूपेक्षा सुद्धा जास्त म्हटलात तरी चालेल ती एक अनुभूती आहे. तो संध्याकाळचा सौम्य प्रकाश आहे जो ध्वनीमध्ये सुद्धा बरेच वेळेला रूपांतरित होतो. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत प्रशिक्षणाचा कणा बनतो आणि पिढ्यानपिढ्या कलाकारांना असाच हा राग प्रेरणा देत राहतो. जेव्हा आपण यमनचा शोध घेतो तेव्हा खरंच एका जिवंत परंपरेत आपण पाऊल ठेवतो. शतकानुशतकं अनेक गायक अनेक गायिका शास्त्रीय गायिका हा राग गात आहेत आणि नेहमीच तो आपल्याला तितकाच आवडणारा असा राग झालेला आहे. कितीतरी गाणी म्हणजे अगदी सुखकर्ता दुखहर्तापासूनची गाणी जी आपल्या नेहमी ओठी असतात ती सुद्धा याच रमन यमन याच रागातली आहेत. आता असंच अजून आपण यमन रागातलं गाणं ऐकणार आहोत आणि गाणी ऐकत राहणार आहोत. त्यानंतर आत्ता मात्र या सांजेच्या पारी कार्यक्रमामध्ये आपला खरं तर निरोप घ्यायची वेळ आली. आपण गाणी ऐकतच राहणार आहोत कारण यमन रागाबद्दल जितकी माहिती देऊ ना तितकं कमीच आहे. इतका हा राग अतिशय विस्तारित आहे. पण आजची ही माहिती कशी वाटली हे जरूर कळवत राहा आणि ऐकत राहा, ऐकवत राहा आपली FM रेनबो वाहिनी. आज मात्र मी आरजे चैताली आता थोड्याच वेळात आपली रजा घेणार आहे. पण आपण अजून एक असंच अप्रतिम यमन रागातलंच गाणं आता नक्कीच ऐकणार आहोत.

नमस्कार, मी मनीषा देवणे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. निवृत्त लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील CDS अर्थात संरक्षण दलप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे CDS जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे. याच दिवशी जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारतील. व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदलाचे आगामी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या नौदलाच्या पश्चिम विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत. भाजपची विचारधारा पश्चिम बंगालच्या जनतेनं स्वीकारली असल्याचं पश्चिम बंगालमधल्या भाजपच्या नेत्रदीपक यशातून दिसून येतं. हा सत्ताबदल राज्यात विकासाचा मार्ग मोकळा करेल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यापूर्वी गडकरी माध्यमांशी बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी आज शपथ घेतली. देशात अल्पसंख्याक नागरिक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळून लावला आहे. देशातले आणि देशाबाहेरचे भारताचे शत्रू हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पारशी समुदायानं भारतासाठी दिलेल्या योगदानाच्या संदर्भात आयोजित परिषदेत ते मुंबईत आज बोलत होते. पालघर जिल्ह्यात बोईसर तारापूर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रातून घातक रासायनिक घनकचऱ्याची अवैध वाहतूक करणारा एक ट्रक बोईसर पोलिसांनी जप्त केला आहे. बेटेगाव पोलीस चौकीजवळ वाहनांची तपासणी करत असताना हे प्रकरण उघडकीला आलं. जप्त केलेल्या ट्रकमध्ये सुमारे 200 किलो क्षमतेचे 69 प्लास्टिक ड्रम्स होते. त्यातून तीव्र दुर्गंधी येत असल्याचं त्यात रासायनिक कचरा असल्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. सक्तवसुली संचालनालयानं पंजाबचे मंत्री संजीव अरोरा यांना मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली आहे. आज ईडीनं त्यांचं कार्यालय आणि निवासस्थानी छापे टाकले. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz. Musically yours.
1: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
2: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
1: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
2: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
1: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1444 वर संपर्क साधा।

सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

नमस्कार, मी नितीन साळुंखे. अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक. आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे. या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो, त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मेपासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर 7:45 आणि 9:00 वाजता.

आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पश्चिम बंगालमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी घेतली शपथ। देशाचे नवे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची नियुक्ती। मीरा भाईंदर मधील 254 एकर सरकारी जमीन बिल्डरला देण्याच्या हायकोर्टाच्या निकालाविरुद्ध सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। आणि आगामी काही तासात नागपूरसह विदर्भाच्या अनेक जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता। आता सविस्तर बातम्या। पश्चिम बंगालमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी आज शपथ घेतली। कोलकात्यातल्या ब्रिगेड परेड मैदानात एका भव्य समारंभात राज्यपाल RN रवी यांनी अधिकारी यांना राज्याचे 9वे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। 5 कॅबिनेट मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली। पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि इतर केंद्रीय मंत्री तसंच भाजप NDA शासित राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर होते। भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे सहकारी आणि पश्चिम बंगालमधले भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते माखनलाल सरकार या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते। महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री शपथविधीला हजर होते। दरम्यान भाजपची विचारधारा पश्चिम बंगालच्या जनतेनं स्वीकारली असल्याचं पश्चिम बंगालमधल्या भाजपच्या नेत्रदीपक यशातून दिसून येतं। हा सत्ताबदल राज्यात विकासाचा मार्ग मोकळा करेल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं। पश्चिम बंगाल मध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यापूर्वी गडकरी माध्यमांशी बोलत होते। निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील CDS अर्थात संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। सध्याचे CDS जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपतो आहे। याच दिवशी जनरल NS राजा सुब्रमणी पदभार स्वीकारतील आणि संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील। लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी 1 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार आहेत। डॉ हेमंत शरद पांडे यांची काल वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड वेकोलीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदी त्यांनी कार्यभार स्वीकारला। 1989 कोल इंडिया लिमिटेडमध्ये खाण अभियंता म्हणून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात करणारे डॉ पांडे यांना WCL आणि साऊथ ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड SECL मधील कामाचा 37 वर्षांचा अनुभव आहे। वेकोलीचं मुख्यालय नागपुरात आहे। भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याचं NCRB म्हणजेच राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या 2024 अहवालातून समोर आलंय। महिलांवरच्या अत्याचारात राज्याचा दुसरा क्रमांक आहे। 2024 राज्यात 3,824 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर 47,954 घटनांमध्ये महिलांवर अत्याचार झाले। तसंच भ्रष्टाचारी 721 प्रकरणं उघड झाली आहेत। यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे। सत्ताधाऱ्यांनी मंगल देशा पवित्र देशा ही राज्याची ओळख पुसून टाकली असल्याचा आरोप त्यांनी केला। या मुद्द्यांवरून सरकारला विधिमंडळात विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर मिळालं नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी मीरा भाईंदरमधील सुमारे 254 एकर शासकीय जमीन खासगी विकासकांच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप राज्य सरकारवर आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना केला। उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही सरकारनं प्रभावी भूमिका न घेतल्यानं सुमारे 6,000 कोटी रुपयांच्या जमिनींचं नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केलाय। दरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण देत राज्य शासनाच्या मालकीची मीरा भाईंदर इथली जमीन 2 बिल्डरला देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध राज्य सरकारनं कंबर कसली असून या निकालाला सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिकेतून आव्हान देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे। महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं की ही जमीन शासनाच्या मालकीची आहे। महसूल नोंदी बदलून सरकारी जमीन हडपण्याचे प्रयत्न आपण हाणून पाडू असंही ते म्हणाले। हवामान। नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं दिलेल्या पूर्वसूचनेनुसार आज विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून उद्या देखील नागपूरसह भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यात येलो अलर्ट कायम राहणार आहे। या दरम्यान विजांचा कडकडाटासह वादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। दरम्यान आज सकाळी नागपुरात काही वेळ ढगाळ वातावरण होतं। दुपारनंतर देखील ढगाळ वातावरण असून नागपूरसह अमरावती, गोंदिया, भंडारा, वर्धा

0: आणि गडचिरोली जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान गेल्या 24 तासात वाशिम जिल्ह्यात 42.8°C इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली, तर नागपुरात 39.2°C इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. क्रिकेट. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. जयपूरमधल्या सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. दरम्यान स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं दिल्ली कॅपिटल्सवर 8 गडी तसंच 34 चेंडू राखून विजय मिळवला. कोलकाताचा हा सलग चौथा विजय तर दिल्लीचा सलग 5वा पराभव ठरला. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील कृष्णार इथं लग्न समारंभात दिवंगत नक्षल कमांडर मडावी हिडमा याच्यावरील गाण्यावर नृत्य केल्याप्रकरणी 5 आदिवासी युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 6 मे रोजी झालेल्या या कार्यक्रमादरम्यान DJ वर संबंधित गाणं वाजवण्यात आल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. देशविरोधी कृत्यांना प्रोत्साहन मिळेल असा आरोप ठेवत भारतीय न्यायसंहिता आणि मुंबई पोलीस अधिनियमाअंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात अशा प्रकारचा गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच घटना असल्याचं सांगितलं. भंडारा शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मेफेड्रॉन या अत्यंत धोकादायक आणि प्रतिबंधित अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका इसमाला अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेनं मिळालेल्या गुप्त माहितीनुसार धाड टाकून आरोपी कपिल खोब्रागडे याच्याकडून 12,65,000 रुपयांचं मेफेड्रॉन जप्त केलं. जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त अकोला थॅलेसेमिया सोसायटी आणि संकल्प इंडिया फाउंडेशनच्या वतीनं थॅलेसेमियाग्रस्त मुलांसोबत आनंद उत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमात मुलांच्या हस्ते केक कापण्यात आला तसंच चित्रकला स्पर्धेचं आयोजन करून चिमुकल्यांना आनंदाचे क्षण देण्यात आले. अकोला थॅलेसेमिया सोसायटी गेल्या 33 वर्षापासून थॅलेसेमियाग्रस्त मुलांसाठी कार्यरत असून सुमारे 200 गरजू मुलांना निशुल्क उपचार आणि मदत पुरवत आहे. वाशिम इथं लेखक बाबाराव मुसळे पुरस्कृत कला गंगा ग्रामीण कादंबरी पुरस्कार योजना 2025 अंतर्गत ऋषिकेश गोल्हार यांच्या रानोबाचा माळ या कादंबरीची सर्वोत्तम ग्रामीण कादंबरी म्हणून निवड करण्यात आली आहे. नवोदित ग्रामीण लेखकांच्या 14 कादंबऱ्यांमधून ही निवड करण्यात आली आहे. पुरस्काराचं स्वरूप सन्मानचिन्ह आणि 10,000 रुपये रोख असं आहे. रानोबाचा माळ ही कादंबरी विस्थापित शेतकऱ्यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित असून ग्रामीण वास्तवाचं प्रभावी चित्रण करते. परीक्षकांनी कथानकाची गती, ग्रामीण बोली आणि जीवनानुभवांचं जिवंत चित्रण याचं विशेष कौतुक केलंय. नागपूर जिल्ह्यातील धामणगाव इथं लागलेल्या भीषण आगीच्या घटनेनंतर प्रशासनानं तात्काळ मदत कार्य सुरू केल्यानं गावकरी पुन्हा सावरत असल्याचं सरपंच वैशाली चौधरी यांनी सांगितलं. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काल गावाला भेट देत मदत कार्याचा आढावा घेतला आणि विविध अडचणी तात्काळ सोडवण्याचे निर्देश दिले. बाधित कुटुंबांना किराणा, जनावरांसाठी चारा आणि पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या असून काही ग्रामस्थांनी नव्या घरांच्या बांधकामालाही सुरुवात केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सुव्यवस्था अबाधित राहावी तसंच वाढत्या अपघाताला प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस विभागानं ठोस उपाययोजना कराव्या अशा सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ अशोक उईके यांनी नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांना दिल्या. चंद्रपूर शहरात गत 3-4 दिवसात मोठ्या प्रमाणात अपघात होऊन नागरिकांचा बळी गेला आहे. हे अतिशय दुर्दैवी आहे. शहरातून जड वाहनांची अनिर्बंध पद्धतीनं वाहतूक होत असल्यास तात्काळ त्यावर कारवाई करावी अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. मुंबई विद्यापीठाच्या विनाअनुदानित विभागातील शिक्षकीय पदांमधील विविध प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि संचालक पदांसाठी अर्ज सादर करण्याच्या मुदतीत 11 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. विद्यापीठानं यासंदर्भात अधिकृत सूचना प्रसिद्ध केली आहे. याशिवाय ऑनलाईन अर्जांची छापील प्रत तसंच शैक्षणिक अध्यापन आणि संशोधन पात्रतेचे 3 संच विद्यापीठाच्या फोर्ट परिसरातील आवक विभागात सादर करण्याची अंतिम मुदत 15 मे पर्यंत निश्चित करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदु अधिकारी यांनी घेतली शपथ. देशाचे नवे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजासुब्रमणी यांची नियुक्ती. मीरा भाईंदरमधील 254 एकर सरकारी जमीन बिल्डरला देण्याच्या हायकोर्टाच्या निकालाविरुद्ध सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. आणि आगामी काही तासात नागपूरसह विदर्भाच्या अनेक जिल्ह्यात हलक्या पावसाच्या सरींची शक्यता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:58 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार. मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 kHz वर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे.
1: साधन

0: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
1: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
0: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात, ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
0: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.
2: दोस्तों, आप सुन रहे हैं कार्यक्रम अंदाज़े बयां अपनी आरजे दोस्त अमिता के साथ. और बस एक शेर अर्ज है हर सुनने वाले के नाम. अधूरे चांद से फरियाद तो करता होगा, अधूरे चांद से फरियाद तो करता होगा, वो मुझे ज्यादा ना सही पर याद तो करता होगा. बहुत मसरूफ सही वो दिन भर, लेकिन बहुत मसरूफ सही वो दिन भर, लेकिन तन्हाई के कुछ पल मेरे लिए बर्बाद तो करता होगा.

आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: ओमकारा फिल्म के ये गीत, इस गीत को भी आपने सुना श्रेया घोषाल और विशाल भारद्वाज की आवाजों में। और दोस्तों, इसी गीत के साथ कार्यक्रम अंदाजे बयां होता है समाप्त।
1: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई। या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात।
2: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत। ही आहे अज्ञात मुंबई।
1: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची।
2: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत।
1: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका 10 मे पासून सकाळी 8:15 वाजता 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर।
0: दोस्तों, ठीक 7 बजे आप सुनेंगे मराठी में समाचार और मैं मिलूंगी आपसे ठीक 7:10 पर।

आकाशवाणी मुंबई, तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रायगड जिल्ह्यातल्या दोन, नाशिक आणि भंडाऱ्यातल्या एका ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार जाहीर. देशात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला. भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याबद्दल विरोधकांची राज्य सरकारवर टीका. तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या कंपाऊंड प्रकारात

0: राहिल जाधव याला कांस्य पदक आणि कोकणात सर्वत्र अवकाळी पावसाची हजेरी. राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कारांसाठी यंदा राज्यातल्या 4 पंचायतींची निवड झाली आहे. भंडारा जिल्ह्यातल्या इडगाव पंचायतीला बालकस्नेही पंचायत म्हणून 1 कोटी रुपयांचा तर नाशिक जिल्ह्यातल्या निंबाळे पंचायतीला सुशासनासाठीचा 75,000 रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. रायगड जिल्ह्यातल्या खारिवली पंचायतीला जल आत्मनिर्भरतेसाठी 1 कोटी रुपये तर चांभारली ग्रामपंचायतीला सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षेसाठी 37,50,000 रुपयांचा पुरस्कार मिळणार आहे. दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार योजनेत 34 आणि नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार विभागात 8 अशा 42 ग्रामपंचायतींची निवड पुरस्कारासाठी झाली असून येत्या 3 जून रोजी नवी दिल्लीत हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जातील. मीरा भाईंदर इथली राज्य शासनाच्या मालकीची जमीन 2 बिल्डरला देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. या जमिनीचं क्षेत्र 254 एकरपेक्षा जास्त असून त्याचं बाजारमूल्य 6,000 कोटी रुपयांचं असल्याचं वृत्त आहे. या जमिनीच्या दस्तऐवजांमध्ये 1948 सालापासून शासनाच्या महसुली नोंदींमध्ये फेरफार करण्यात आले. दरम्यान ही जमीन खासगी बिल्डरांच्या ताब्यात देण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. पुरावे असूनही शासनानं न्यायालयात भक्कम भूमिका न मांडल्यानं ही जमीन गमवावी लागली. ही जमीन खासगी विकासकांच्या ताब्यात देण्यासाठीच प्रशासकीय पातळीवर जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली दर्जेदार फळं आणि भाजीपाल्यात भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिलाय. फळांची गोडी वाढवून ती कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी आणि आकर्षक भासवण्यासाठी घातक रसायनांचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. बाजार समित्यांनी अशा प्रकारांना प्रतिबंध घालण्याकरता नियमित तपासण्या करून कठोर उपाययोजना कराव्यात असे निर्देश रावल यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे राज्यात विनापरवाना शेतमाल खरेदी विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असंही रावल यांनी म्हटलंय. राज्यात काही भागात अनेक व्यापारी संस्था तसंच काही शेतकरी उत्पादक कंपन्या कोणत्याही परवान्याविना शेतमाल खरेदी विक्री करत असल्याचं निदर्शनाला आलं आहे. मात्र कायद्यानुसार आवश्यक परवाना घेतल्याशिवाय शेतमाल खरेदी विक्रीचा व्यवसाय करता येणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. देशात संविधानानुसार सर्व समुदाय एकसमान आहेत असं सांगत अल्पसंख्याक नागरिक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळून लावलाय. देशातले आणि देशाबाहेरचे भारताचे शत्रू हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पारशी समुदायानं भारतासाठी दिलेल्या योगदानाच्या संदर्भात आयोजित परिषदेत ते आज मुंबईत बोलत होते.
1: हिंदुस्तान के अंदर में कुछ राजनीतिक दल के लोग हैं, बार बार मुसलमानों को ईसाई लोगों को डराने के लिए कि इसको देश में खतरा है, ये जानबूझ के बोला जाता है जो कि सच्चाई नहीं. उसी को मैंने उजागर किया था कि भारत में सब बराबर है, संविधान ने सबको बराबर दर्जा दिया है.
0: पारशी समुदायानं मोठ्या प्रमाणात दानधर्म केला. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय खेळाडू सहभागी झालेल्या पहिल्या 2 ऑलिम्पिकचा सर्व खर्च पारशी नागरिकांनी उचलला होता याची आठवण करून त्यांनी यावेळी दिली. पारशी समुदायातल्या नागरिकांची संख्या कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यासाठी सरकारनं 2013-14 जिओ पारशी योजना आणली होती, त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं रिजिजू यांनी सांगितलं. भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याचं NCRB म्हणजेच राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या 2024 अहवालातून समोर आलंय. महिलांवरच्या अत्याचारात राज्याचा 2रा क्रमांक आहे. 2024 राज्यात 3,824 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर 47,954 घटनांमध्ये महिलांवर अत्याचार झाले. तसंच भ्रष्टाचाराची 721 प्रकरणंही उघड झाली आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली. सत्ताधाऱ्यांनी मंगल देशा पवित्र देशा ही राज्याची ओळख पुसून टाकली असल्याचा आरोप त्यांनी केला. या मुद्द्यांवरून सरकारला विधिमंडळात विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं मिळाली नसल्याचंही ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी समूहाच्या संचालकांच्या निवासस्थानी आणि काही कंपन्यांच्या कार्यालयांवर सीबीआयनं आज मुंबईतल्या 17 ठिकाणी छापे मारले. बँका आणि एलआयसीला 27,000 कोटी रुपयांना फसवल्याप्रकरणी ही छापेमारी सुरू आहे. रिलायन्स टेलिकॉम लिमिटेड, रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड आणि रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड या कंपन्या आणि त्यांच्या संचालकांविरोधात या प्रकरणी 3 गुन्हे दाखल आहेत. लग्न समारंभात नक्षल कमांडर माडवी हिडमा याच्यावरील गाणं वाजवून नृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी एटापल्ली तालुक्यात 5 आदिवासी युवकांवर गुन्हे दाखल केलेत. मृत नक्षल कमांडर हिडमाचं उदात्तीकरण करून लोकांना देशविरोधी कृत्य करायला प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून आदिवासी युवकांवर गुन्हे दाखल होण्याची गडचिरोली जिल्ह्यातली ही पहिलीच वेळ आहे. भारताच्या साहिल जाधव यानं तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात पुरुष कंपाऊंड प्रकारात कांस्य पदक जिंकलं. आंतरराष्ट्रीय स्तरावरचं हे त्याचं पहिलंच वैयक्तिक पदक ठरलं आहे. कांस्य पदकासाठीच्या लढतीत साहिल यानं डेन्मार्कच्या मार्टिन याच्या विरोधात 147-144 अशा फरकानं विजय मिळवला. या स्पर्धेतलं हे भारताचं पहिलंच पदक आहे. मात्र पुरुष कंपाऊंड प्रकारात इतर भारतीय खेळाडू पदक फेरीपर्यंत पोहोचू शकले नाहीत. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये आज संध्याकाळी अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. वाढलेला उकाडा कमी झाला असला तरी आंबा बागायतदारांचं यात मोठं नुकसान झालंय. रायगड जिल्ह्याच्या अनेक भागात घरावरचे पत्रे उडून गेले. वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली. विजेचे खांब उन्मळून पडल्यानं अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. संगमेश्वरला होणारा वीज पुरवठा खंडित झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे. अनेक ठिकाणी झाडं मोडून पडली आहेत. गडचिरोलीतही मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. गेल्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. येत्या 2 दिवसात राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज जयपूरमध्ये 7:30 वाजता सामना होणार आहे. राजस्थाननं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतल्या पहिल्या नियमित फेरीचं वेळापत्रक आज राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं जाहीर केलं. या फेरीअंतर्गत नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी, भाग 1 मधील दुरुस्ती तसंच भाग 2 भरण्याची प्रक्रिया ही 21 आणि 22 मे रोजी होईल. विद्यार्थ्यांना किमान 1 आणि कमाल 10 कनिष्ठ महाविद्यालयांना पसंती क्रम द्यायचा आहे. 26 मे रोजी प्रवेश वाटप यादी जाहीर होईल. 26 ते 28 मे दरम्यान संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात उपस्थित राहून कागदपत्र पडताळणी आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक असेल. माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशन चित्रपटांसाठीच्या 19व्या मिफ्त अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 साठी प्रतिनिधी नोंदणीला सुरुवात झाली. mif.in या संकेतस्थळावर ही नोंदणी करता येईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रायगड जिल्ह्यातल्या 2, नाशिक आणि भंडाऱ्यातल्या 1 ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार जाहीर. देशात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला. भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याबद्दल विरोधकांची राज्य सरकारवर टीका. तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या कंपाऊंड प्रकारात साहिल जाधवला कांस्य पदक आणि कोकणात सर्वत्र अवकाळी पावसाची हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

नमस्कार, मी नितीन साळुंखे. अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक. आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे. या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो. त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मेपासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल. आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा आनंद घ्या.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

रस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: You're listening to Akashwani's Rainbow Channel on FM 107.1 MHz. Bit of U2 over there. They're back on the charts this weekend. It's Bono's birthday and he's trending on all the charts everywhere. Stay tuned right now for the news in Marathi, followed by fabulous music in 10 minutes from now. Stay tuned for the news. Keep listening in to your favorite radio station in Amchi, Mumbai.
1: आकाशवाणी मुंबई भक्ती सावंत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगालमध्ये भाजपा नेते शुभेंदु अधिकारी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी अभिनेते जोसेफ विजय पुन्हा राज्यपालांकडे. देशात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला. देशाच्या संरक्षण दल प्रमुखपदी निवृत्त लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी यांची तर नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. आणि उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांच्या उल्लंघन प्रकरणी क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल, शेफाली वर्मा आणि कुस्तीपटू विनेश फोगटला नोटीस. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदु अधिकारी यांनी आज शपथ घेतली. कोलकात्यातल्या ब्रिगेड परेड मैदानात एका भव्य समारंभात राज्यपाल आर एन रवी यांनी अधिकारी यांना राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्र्यांसह दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक कीर्तनिया, निशित प्रामाणिक आणि खुदिराम तुडू या 5 कॅबिनेट मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा आणि इतर केंद्रीय मंत्री तसंच भाजप एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री शपथविधीला हजर होते. पश्चिम बंगालमधल्या सर्व विरोधी पक्षांनी भाजपाविरोधात एकत्र येत संयुक्त व्यासपीठ उभारण्याचं आवाहन तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी केलं. यासंबंधी कोणत्याही राजकीय पक्षाला संवाद साधायचा असेल तर त्यासाठी आपण तयार असल्याचंही बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं. भाजपाला विरोध करणाऱ्या विविध संलग्न विद्यार्थी संघटना आणि स्वयंसेवी संस्थांनाही त्यांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं. तामिळनाडूमध्ये अभिनेते आणि टीव्हीके पक्षाचे प्रमुख जोसेफ विजय यांनी सत्ता स्थापनेसाठी आज पुन्हा राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी 120 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र सादर केलं. काँग्रेसचे 5, माकप, भाकप, VCK, इंडियन युनियन मुस्लिम लीग या पक्षांचे प्रत्येकी 2 अशा 120 आमदारांचा त्यांना पाठिंबा मिळाला आहे. या पक्षांचे नेतेही आज त्यांच्या समवेत होते. बहुमतासाठी त्यांना 118 सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. विजय यांना सरकार स्थापन करता यावं आणि तामिळनाडूत राष्ट्रपती राजवट लागू नये यासाठी हा पाठिंबा दिल्याचं VCK पक्षाचे प्रमुख थोल थिरुमावलम म्हणाले. दरम्यान केरळमध्ये विधिमंडळ पक्षनेत्यांच्या संदर्भात काँग्रेसचा निर्णय अजून झालेला नाही. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी याबाबत निर्णय घेतील असं पक्षाच्या प्रभारी दीपादास मुन्शी यांनी सांगितलं. सक्तवसुली संचालनालयानं पंजाबचे उद्योगमंत्री संजीव अरोरा यांना अटक केली आहे. आज ईडीने त्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानी मिळून 5 ठिकाणी छापे टाकले. त्यावेळी अरोडा यांना तपासात सहकार्य केलं नाही असं ईडीचं म्हणणं आहे. यापूर्वी देखील संजीव अरोडा यांच्या आस्थापनांवर ईडीने 2 वेळा छापे टाकले होते. त्यात काहीही सापडलं नव्हतं. केवळ राजकीय हेतूनं ही कारवाई झाल्याचं पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. देशात संविधानानुसार सर्व समुदाय एक समान आहेत असं सांगत अल्पसंख्यक नागरिक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळून लावला आहे. देशातले आणि देशाबाहेरचे भारताचे शत्रू हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पारशी समुदायानं भारतासाठी दिलेल्या योगदानाच्या संदर्भात आयोजित परिषदेत ते मुंबईत आज बोलत होते.
2: हिंदुस्तान के अंदर में कुछ राजनीतिक दल के लोग हैं, बार बार मुसलमानों को, ईसाई लोगों को डराने के लिए कि इसको देश में खतरा है, ये जानबूझकर के बोला जाता है जो कि सच्चाई नहीं. उसी को मैंने उजागर किया था कि भारत में सब बराबर है, संविधान ने सबको बराबर दर्जा दिया है.
1: पारशी समुदायाने मोठ्या प्रमाणात दानधर्म केला. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय खेळाडू सहभागी झालेल्या पहिल्या दोन ऑलिम्पिकचा सर्व खर्च पारशी नागरिकांनी उचलला होता, याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. पारशी समुदायातल्या नागरिकांची संख्या कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. निवृत्त लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील CDS अर्थात संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे CDS जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे. याच दिवशी जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारतील आणि संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील. लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी 1 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार आहेत. व्हाईस अॅडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदलाचे आगामी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या नौदलाच्या पश्चिम विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत. त्यांना नौदलात कार्यान्वयन, सामरिक आणि कर्मचारी व्यवस्थापन पदांवर जवळपास 4 दशकांचा अनुभव आहे. सध्याचे नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. ग्रामीण भागात विधायक कार्य करणाऱ्या पंचायतीराज संस्थांसाठीचे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार योजनेत 34 आणि नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार विभागात 8 अशा एकूण 42 पंचायतींची निवड पुरस्कारासाठी झाली असून येत्या 3 जून रोजी नवी दिल्लीत हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जातील. कर्नाटकमधल्या सर्वाधिक 6 पंचायतींना पुरस्कार जाहीर झाला असून आंध्र प्रदेश आणि ओडिशातल्या प्रत्येकी 5 पंचायतींची निवड झाली आहे. महाराष्ट्रातल्या 4 ग्रामपंचायतींना यंदा पुरस्कार मिळाला आहे. भंडारा जिल्ह्यातल्या इटगाव पंचायतीला बालकस्नेही पंचायत म्हणून 1 कोटी रुपयांचा तर नाशिक जिल्ह्यातल्या निंबाळे पंचायतीला सुशासनासाठीचा 75,000 रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. रायगड जिल्ह्यातल्या खारीवली पंचायतीला जल आत्मनिर्भरतेसाठी 1 कोटी रुपये तर चांभारली ग्रामपंचायतीला सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षेसाठी 37.5 लाख रुपयांचा पुरस्कार मिळणार आहे. पश्चिम आशियातला संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिका आपल्या 14 कलमी प्रस्तावावर इराणच्या प्रतिसादाची वाट पाहत असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी म्हटलं आहे. इराणच्या प्रतिसादावरच वाटाघाटींची पुढील दिशा ठरेल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेनं लष्करी कारवाया करून तणाव वाढवला असून राजनैतिक प्रयत्नांना खीळ घातली असल्याची टीका इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी केली आहे. इस्रायलनं देखील दक्षिण लेबनॉन विरोधात कारवाई सुरूच ठेवली असून हिजबुल्लाच्या तळांना लक्ष्य केलं आहे. यशस्वी जयस्वाल आणि शेफाली वर्मा या भारतीय क्रिकेटपटूंनी आपल्या वास्तव्याची माहिती वेळेवर न दिल्यानं उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन झालं असल्याबद्दल नाडा अर्थात राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्थेनं दोन्ही खेळाडूंना नोटीस बजावली आहे. संघटनेचे अधिकारी गेल्या वर्षी 17 डिसेंबर रोजी यशस्वी जयस्वाल यांची आणि 7 नोव्हेंबर रोजी शेफाली वर्मा हिची चाचणी घेण्यासाठी गेले असता हे दोन्ही खेळाडू त्यांनी दिलेल्या पत्त्यावर आढळले नाहीत असं या नोटीशीत म्हटलं आहे. यासंदर्भात दोन्ही क्रिकेटपटूंना उत्तर देण्यासाठी 7 दिवसांची मुदत दिली असून याबाबत माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेलाही कळवण्यात आलं आहे. नाडाच्या नियमानुसार 12 महिन्यांच्या कालावधीत सलग 3 वेळा अशी चूक झाली तर त्या खेळाडूवर 4 वर्षांपर्यंतच्या बंदीची कारवाई होऊ शकते. भारतीय कुस्ती महासंघानं महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिला शिस्तभंग आणि उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यासोबतच निवृत्तीनंतर पुन्हा पुनरागमन करणाऱ्या खेळाडूंसाठी युनायटेड वर्ल्ड रेसलिंगनं आखून दिलेल्या नियमानुसार 6 महिन्यांचा अनिवार्य नोटीस कालावधी पूर्ण न केल्यामुळे तिला 26 जून 2026 पर्यंत सर्व देशांतर्गत स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी महासंघानं अपात्र ठरवलं आहे. विनेश 18 डिसेंबर 2025 रोजी आपली उत्तेजक द्रव्य चाचणी चुकवल्याची नोंद आंतरराष्ट्रीय चाचणी संस्थेनं केली असल्याचं महासंघानं या नोटिशीत म्हटलं आहे. आयपीएल टी20 क्रिकेट स्पर्धेत सध्या जयपूरमध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू आहे. राजस्थाननं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा गुजरातच्या 7 षटकात बिनबाद 92 धावा झाल्या होत्या. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम बंगालमध्ये भाजपा नेते शुभेंदू अधिकारी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी अभिनेते जोसेफ विजय पुन्हा राज्यपालांकडे. देशात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला. देशाच्या संरक्षण दल प्रमुखपदी निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. आणि उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांच्या उल्लंघन प्रकरणी क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल आणि शेफाली शर्मा कुस्तीपटू विनेश फोगटला नोटीस. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई। या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात।
1: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत। ही आहे अज्ञात मुंबई।
0: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची।
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत।
0: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका। 10 मे पासून सकाळी 8:15 107.1 FM रेनबोवर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर।

0: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
1: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
0: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात, ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
0: तर मित्रहो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.
2: Music while on the move.
3: Music with every move.
2: Music for every mood.
3: Music for every soul.
2: Music every hour.
3: For non-stop music,
2: tune into All India Radio's FM Rainbow channel on 107.1 MHz.
3: Musically yours.

0: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
1: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
0: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
0: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

0: मुझे शर्म आती है।
1: देखो तुम नहीं कहोगी तो मेरी जान निकल जाएगी।

सुप्रभात रसिक हो, 107.1 मेगाहर्ट्झवर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण वाहिनी. आणि आपल्या या वंदन कार्यक्रमात मी माधुरी रावराणे आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आहे.

आणि आता आजचा सुविचार. अडचणी माणसाला थांबवत नाहीत, तर त्या त्याला अधिक मजबूत बनवतात. स्वतःवर विश्वास ठेवा, यश तुमच्या पायाशी येईलच.

सुरुवातच इथून होते की जर सूर्य नारायण नसतील किंवा एक दिवस रजेवर गेले तर काय होईल. आपण त्यांना सूर्य नारायण असं म्हणतो, त्याला ईश्वराची उपमा उपाधी दिलेली आहे. कारण आपल्या सगळ्यांचंच आयुष्य म्हणा ना त्यांच्या इच्छेवर अवलंबून आहे का. म्हणजे आपण जेव्हा सौरमाला पाहतो किंवा अभ्यास करतो तेव्हा सूर्याचं महत्त्व तर आहेच, पण त्याच्या बरोबरीनं आपल्या आयुष्यातलं सूर्यदेवांचं महत्त्व किती मोठं आहे हे वेगळं सांगण्याची गरजच नाही.

म्हणजे अजून तरी आपल्याला आपली आकाशगंगा किंवा सौरमाला जी आहे या माहिती आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त आणखी कितीतरी सौरमाला असतील, आकाशगंगा असतील, आणि त्यांना वेगवेगळी नावंही आहेत, आणि तिथे अशा आणखी किती वेगवेगळ्या गोष्टी असतील. आपल्याकडे आपल्या संस्कृतीमध्ये आपण निसर्गातल्या अनेक गोष्टींना देवता मानलेला आहे, आणि त्यातली सूर्यदेवता, सूर्यनारायण ही एक महत्त्वाची देवता मानलेली आहे, जिचं वेदांमध्ये सुद्धा वर्णन केलेलं आहे. हो, म्हणजे तेज तत्वाची अधिष्ठात्री देवता म्हणून आपण सूर्यदेवाकडे पाहतो. बरं, पृथ्वीवर असलेलं तेजाचं रूप, अग्नीचं रूप, ते सुद्धा सूर्याचंच रूप मानलं गेलेलं आहे. आणि जर वेदांमध्ये आपण पाहिलं तर जे वेद आहेत आणि त्या वेदांमध्ये असलेली सूक्त आहेत, मग अथर्वशीर्ष असो, सूर्य अथर्वशीर्ष असो, उपनिषद असो, किंवा सूर्य तापिनी उपनिषद असो, इथे सुद्धा सूर्याच्या पूजेचं किंवा त्या पूजनाचं महत्त्व किती मोठं आहे हे लक्षात येतं रसिक हो. आपण गायत्री मंत्र म्हणतो, सूर्य नमस्कार करतो, अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या सूर्य देवतेसाठी किंवा त्याला अर्पण करून आपण करत असतो, त्याला अर्घ्य देतो सकाळीच सकाळी. आणि हे जेव्हा आपण पाहतो ना, म्हणजे त्याचे जे अश्व आहेत सात आणि अखंड त्याचा जो संचार आहे सगळ्या ठिकाणी, हे किती वेगळं आहे. म्हणजे आपल्या ग्रंथांमध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्याचं वेगळे पण लक्षात येतं. म्हणजे हनुमंताला सुद्धा ज्ञान किंवा गुरु हनुमंताचे झाले होते ते मारुतीरायाचे, की बाबा मी तुमच्याकडून मला ज्ञान कसं मिळेल, तर म्हणे मी थांबणार नाही, मी सतत चालत राहणार, धावत राहणार, तेव्हा तुला माझ्यासोबत धावत राहूनच ज्ञान ग्रहण केलं पाहिजे. आणि तसं ज्ञान हनुमंतानं सुद्धा ग्रहण केलं होतं. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या खरोखरीच कमालीच्या आहेत. आपल्याकडे म्हणतो ना की अंधाराकडून प्रकाशाकडे, तिमिरातून तेजाकडे आपण जात असतो. आणि वेदांमधली जी सूक्त आहेत किंवा ज्या ऋचा आहेत, त्या ऋचांमध्ये काय सांगितलेलं आहे माहिती आहे का तुम्हाला, की सूर्याची पूजा आणि त्या सूर्यकिरणांचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम, त्यातून वेगवेगळे आजार कसे बरे होतात याचं सुद्धा विवेचन त्याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे. त्यामुळे मग आपल्या लक्षात येतं की का बरं आपल्या पूर्वजांनी, ऋषीमुनींनी या सगळ्या निसर्गातल्या छान अशा गोष्टींना देवता का मानलेलं आहे, आणि त्यांच्याप्रती आपण कृतज्ञता का ठेवली पाहिजे. तर हे लक्षात आल्यानंतर मग आपण खरोखरीच नम्र होऊन जातो. विचार करा ना हो, खरोखरच म्हणजे सकाळी जेव्हा आपण चालायला जातो, खरं तर चालायला जातो तेव्हाच सूर्य दिसतो, नाही का? पण घरातूनही दिसतो, पण ते जे त्याचं रूप असतं ना, ते आ हा हा हा हा, प्रत्येक दिवसाचं वेगळं. म्हणजे सूर्य तर नेहमीच उगवतो हो, पण तरीसुद्धा ते विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी अनेक जण खास निघतात सकाळचे.

कुठल्याही देवतेचं नाव घ्या रसिक हो, ते नाव घेतल्यानंतर त्या देवतेची मूर्ती किंवा त्यासंबंधी असलेल्या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. याचा अर्थ काय? आपण गेल्या रविवारच्या कार्यक्रमात सुद्धा नामस्मरणाविषयी नामाविषयी आपण म्हणत होतो. नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे ग्रीवर राम नामे नासती. मग नाव काय फक्त श्रीरामाचंच नाही आहे, पण सगळ्याच देवतांची, कुठल्याही देवतेचं जे आपण नाव घेतो ते, आणि प्रत्येक संतांनी ना या नामस्मरणाविषयी नामजपाच्या महत्त्वाविषयी सांगितलेलं आहे. ज्याच्या तोंडी ईश्वराचं नाव सतत असतं त्याला निवृत्तीनाथ नामरूपी अमृताची नदी म्हणतात. आणि त्या नामामुळे तो काय होऊ शकतो, कोण होऊ शकतो हे सुद्धा दिलेलं आहे. आणि बऱ्याच ठिकाणी ना, किंवा बऱ्याच पुस्तकांमध्ये म्हणा किंवा प्रवचनांमध्ये म्हणा, याच्याविषयी सांगितलं गेलेलं आहे. आता दासबोधामध्ये सुद्धा नामाचं महात्म्य दिलेलं आहे. नाम केव्हा केव्हा घेतलं पाहिजे, त्यानं काय होतं, तर ते असं म्हणतात रामदास स्वामी इथे की चालता बोलता धंदा करिता खाता जेविता सुखी होता, नाना उपभोग भोगिता नाम विसरो नये, वैभव सामर्थ्य आणि सत्ता नाना पदार्थ चालता, उत्कट भाग्यश्री भोगिता नाम स्मरण सोडू नये. आधी अवदशा मग दशा अथवा दशे उपरी अवदशा, प्रसंग असो भल तैसा परंतु नाम सोडू नये. नामे संकटे नासती नामे विघ्ने विनिवारती नामस्मरणे पाविजेती उत्तम पदे, भूतपिशाच्च नाना छंद ब्रह्मग्रहो ब्राह्मण संबंध मंत्रचळ नाना खेद नामनिष्ठे नासती, नामे विषबाधा हरती नामे चेडे चेटके नासती नामे होय उत्तम गती अनंत काळी. दासबोधामध्ये या सगळ्या गोष्टींचं वर्णन हे अशा तऱ्हेनं त्यांनी केलेलं आहे. पण एक गोष्ट आहे, जेव्हा आपण नाम घेत असतो ना किंवा नामस्मरण सुरू असतं तेव्हा मनात वेगळे काही विचार येत नाही. पहा, एक त्या ईश्वराप्रती असलेला ना वेगळा असा विश्वास म्हणूया, ती श्रद्धा म्हणूया, हे सगळं आपल्याला निर्धास्त बनवत असतं.